श्रोतेओ नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ 1948। 11 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या आजच्या प्रातःकालीन सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

0: सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकला. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं देवेंद्र त्रिपाठी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली स्थित राष्ट्रपति

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: श्रोतेहो, आपल्या निस्वार्थी कर्मानं दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणं हीच जीवनातली मोठी कमाई आहे। मंगल प्रभात या कार्यक्रमात ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग, वाणी जयराम यांनी गायलेला। संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

वाणी जयराम यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत वसंत देसाई यांनी दिलं होतं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:15 आणि 10 सेकंद झाली.

0: अजित कडकडे यांनी गायलेली, प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत विलासबुवा पाटील यांनी दिलं होतं. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर. श्रोतो आता ऐकूया विचारपुष्प.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं.

अहात, अर्थात हे शरीर म्हणजे कच्चे मडके आहे. या शरीराला अभिमानाने मिरवले पण काळाचा एक तडाखा बसला आणि हाती काहीच राहिले नाही. श्रोते हो, शरीराच्या नश्वरतेबद्दल कबीर बोलत आहेत. खरे तर शरीर हा प्रत्येकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण जीवन जगण्याचे ते माध्यम आहे. त्यामुळे त्याची निगा राखण्यात, जोपासण्यात, त्याचे सौंदर्य जपण्यात आणि त्याचे कोड कौतुक पुरवण्यात आपण आपले सारे आयुष्य घालवतो, पण ते एखाद्या कच्च्या मडक्यासारखे क्षणभंगूर आहे हेच आपण विसरतो. या शरीराच्या जीवावर आपण अहंकारी होतो, पण यमाची हाक आली की त्याचे अस्तित्व संपणार याची आपल्याला जाणीव नसते. म्हणून कबीर या देहाच्या नश्वरतेविषयी आपल्याला जागृत करतात. याविषयी बोलताना कबीराने कुंभार आणि मातीचा दृष्टांत दिला आहे. कुंभार मातीला अगदी तुडवून तुडवून तिला हवा तितका आकार देतो, तेव्हा माती काय म्हणते त्याचे वर्णन करताना कबीर म्हणतात,

शरीर मृण्मयी आहे, ते मातीपासून बनले आहे, ते मातीतच लय पावणार हे निश्चित आहे, पण आपण व्यर्थ अभिमान बाळगतो, त्याचे पालन पोषण करण्यातच धन्यता मानतो। यासाठी कबीर पक्षी आणि शिकाऱ्याचा दृष्टांत देतात। मनुष्याने पंच महाभूतांपासून बनलेल्या या प्राणरूपी पक्षाचे कितीही रक्षण केले तरी मृत्यूरूपी शिकाऱ्याच्या एका बाणाने ते संपून जाते। म्हणून कबीर म्हणतात,

हे शरीरच फक्त नाशिवंत आहे असे नाही, तर या जगात सर्व काही नाशिवंतच आहे. जसे की शरीर मेल्यावर या शरीराचे हाडे जळणारी लाकडे सुद्धा जळतात. जळणारे शरीर तर जळतेच, पण त्याला जाळणारा माणूसही एक दिवस जळून नष्ट होतो. या अग्निसंस्काराला उपस्थित

तर जीवन एवढे नश्वर असताना देखील माणूस किती गोष्टींचा हव्यास बाळगतो, धनाचा संचय करतो, याला सीमाच नाही। खरे तर हे आश्चर्याचेच नाही का, कारण मरताना प्रत्येक जण ही संपत्ती, हा संचय इथेच सोडून जातो हे सत्य आहे। असे असतानाही हा मोह कशाला असे कबीरांना वाटते, म्हणून ते म्हणतात क्या के?

सहज. फक्त शरीराचीच ही अवस्था होते असे नाही, तर मोठे मोठे महाल, घरे, नगरे, वाद्ये सर्व काही ओस पडतात आणि त्यांच्या मागे फक्त अवशेष राहतात, जेथे कावळे बसून ओरडतात. हे सांगताना कबीर म्हणतात, जी

मग जीवनाची नश्वरता जाणूनच माणसाने अतिशय कष्टाने मिळवलेला हा मानव जन्म मानव देह दुसऱ्यांच्या कल्याणासाठी घालवावा, दानधर्म करावा, सेवा करावी, कारण हा देह पुन्हा पुन्हा लाभत नाही. म्हणून कबीर तळमळीने सांगतात,

0: विचार पुष्प यामध्ये आपण दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम ऐकला, दोहावली. संकलन, लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं.
1: विचार पुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्यांनो, आकाशवाणी आता सोशल मीडियावर उपलब्ध आहे. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि जोडलेले रहा आकाशवाणीशी.
0: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
2: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
2: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
0: संपर्क 87400304008.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
4: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
3: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
5: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 6:30 झाली आहेत. आता

0: कोल्हापूर दिनांक।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
2: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
3: ऍडमिशनचं काम झालं।
2: आणि एवढी मोठी फी?
3: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत। मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे, त्यामुळे काम सोपं झालं।
2: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
3: मोबाईल 90 96 222 325।
4: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी। ठळक घडामोडी। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा सोमवारी वाजणार। सोलापुरातील श्री सिद्धेश्वर तलावाचं वैज्ञानिक पद्धतीनं संवर्धन करण्याचा निर्णय। आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये यंदापासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्याची सूचना। आता घडामोडी विस्तारानं। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवार दिनांक 15 जून पासून होणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे। जिल्ह्यातील शिक्षक 2 दिवस अगोदरच शाळेत उपस्थित राहून वर्गखोल्या, परिसर स्वच्छता आणि पाठ्यपुस्तकांचं वितरण याची आखणी करतील। 1 ते 8 विद्यार्थ्यांना सुमारे 22 लाख पाठ्यपुस्तकांचं वितरण यावेळी करण्यात येणार आहे। सोलापुरातील श्री सिद्धेश्वर तलावाचं वैज्ञानिक पद्धतीनं संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येईल असं महापौर विनायक कोंडल यांनी सांगितलं। राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा काल एका बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी कोंडल बोलत होते। या तलावाची सध्याची स्थिती आणि अन्य कामांविषयीची चर्चा यावेळी करण्यात आली। त्यानुसार तलावातील शेवाळ काढणं, बाजूनी कारंजे उभे करून प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात अजूनही उन्हाच्या झळा जाणवत आहेत, त्यामुळे काही गावं आणि वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे। सध्या 16 गावं आणि 82 वाड्यांमधील सुमारे 30,155 नागरिकांना 17 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे। पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन आणखी 10 टँकरचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची सोलापूर जिल्ह्याची निवडणूक सर्व नोडल अधिकारी आणि पोलीस विभाग यांनी यशस्वीपणे पार पाडावी अशी सूचना निवडणूक निरीक्षक श्रवण हरडीकर यांनी केली। या निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। निवडणूक प्रक्रियेविषयीची सर्व माहिती मतदारांना द्यावी, तसंच पोलीस विभागानं येणाऱ्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करावी असंही त्यांनी सांगितलं। या निवडणुकीसाठी 28 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली। पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सोलापूर शहरातील बुधवारपेठ आणि 7 रस्ता भागातील पालिकेच्या सफाई कामगारांचं स्थलांतर करावं अशी सूचना महापौर विनायक कोंडल यांनी केली। या भागातील या कामगारांची घरं जीर्ण झाली असून ती धोकादायक अवस्थेत आहेत। त्यासंदर्भात काल आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली, त्यावेळी महापौरांनी हे निर्देश दिले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल धर्मवीर संभाजी तलावात जलसमाधी आंदोलन केलं। पोलिसांनी शेतकऱ्यांना वाटेतच अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला। अखेर त्यांनी तलावात उड्या ठोकल्या। प्रशासन पातळीवर चर्चेच्या फेऱ्या झाल्या। वाट पहा, लवकरच बिल देण्याची कार्यवाही करू अशी ग्वाही।

0: ग्वाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेतील प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झालं. उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी हे प्रशिक्षण दिलं. या निवडणुकीसाठी 6 मतदान केंद्र, 23 उमेदवार आणि 616 मतदार निश्चित करण्यात आले असून दिनांक 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल अशी माहिती देशमुख यांनी दिली. या प्रशिक्षण प्रसंगी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्ती वेतन योजना डीबीटी पोर्टलवर समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्ती वेतनधारक स्वातंत्र्यसैनिक आणि निवृत्ती वेतनप्राप्त वारसपत्नी यांनी संबंधित तहसील किंवा तलाठी कार्यालयाकडे अद्ययावत माहितीची कागदपत्रे सादर करावीत असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केलं आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रवेश समितीची बैठक काल झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नियोजनपूर्वक कार्यवाही करावी अशी सूचना कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी प्राचार्यांना केली. 1 जुलैपासून नियमित अध्यापन सुरू करण्यात येईल असं कुलगुरूंनी सांगितलं. बार्शी तालुक्यातील खांडवी गावात जागतिक नेत्रदान दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. नेत्रतज्ञ डॉ प्रदीप मुंढे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. 102 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. सोजर महाविद्यालय आणि समर्थ आय केअर सेंटर यांच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी हे किताब पटकावून कुस्ती विश्वात दबदबा निर्माण केलेला मोहोळमधील कुस्तीपटू सिकंदर शेख हा एका भीषण अपघातातून सुदैवानं बचावला. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळजवळच्या विठ्ठलवाडीजवळ काल त्याची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यावेळी सिकंदर हा त्याच्या थार या गाडीतच होता. चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी दुभाजकावर आदळली. त्याला कुठलीही इजा झाली नाही. तो तालमीत सुखरूप असल्याचं वस्ताद असलम काझी यांनी सांगितलं. कोल्हापूरहून कुरुडवाडीकडे येत असताना हा अपघात झाला. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची सेवा करण्यासाठी अधिक शक्ती मिळावी याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल श्री सिद्धेश्वर मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. तमाम सोलापूरकर पावसाच्या प्रतीक्षेत असताना काल शहराच्या तापमानात 2.3 अंशांची वाढ झाली. उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अखंडपणे आणि पूर्ण क्षमतेनं वीज पुरवठा करावा अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता मनीष कुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान 0.1 अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38, किमान 25.1. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा सोमवारी वाजणार. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर तलावाचं वैज्ञानिक पद्धतीनं संवर्धन करण्याचा निर्णय आणि जिल्ह्यातील महाविद्यालय

0: कार्यालयांमध्ये यंदापासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्याची सूचना. याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोत्यो, आज सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी.
3: काय हो, दवाखान्यात जातो म्हणालात आणि लगेच घरी आलात?
4: अगं, उपचार झाले सुद्धा.
3: काय जादू वगैरे आहे का काय?
4: अगं, एसटी स्टँडवर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
3: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
5: मोबाईल 99217555.
6: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
7: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्हीआर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत एफएम बँड 103.9 4 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यो, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये शेडनेट हाऊसमधील फॉगिंग प्रणालीचा कधी आणि कशा पद्धतीनं वापर करावा याबाबतची माहिती आपण घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये शेडनेटमधील फॉगिंग सिस्टीमची देखभाल, फिल्टरची स्वच्छता, नोझल्सची निगा आणि चोकअप काढणं यासोबतच फ्लशिंगबाबतची माहिती आपण आता घेणार आहोत. शेडनेटमधील फॉगिंग सिस्टीमची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नियमित देखभाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर देखभाल योग्य नसेल तर नोझल चोकअप होणं, पाण्याचा दाब कमी होणं किंवा पिकांवर पाणी ठिबकणं असे प्रश्न निर्माण होतात. फॉगर्सचे नोझल हे अत्यंत बारीक असतात, त्यामुळे कचऱ्याचा लहान कणही ते बंद करू शकतो. दर आठवड्याला फिल्टर उघडून त्यातील चकत्या स्वच्छ पाण्यानं आणि ब्रशनं धुतल्या पाहिजे. यामुळे डिस्क आणि स्क्रीन फिल्टर स्वच्छ राहतो. सँड फिल्टरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विहिरीचं पाणी वापरत असाल तर दर 15 दिवसांनी बॅकवॉश करून वाळूमधील कचरा साफ करावा. क्षारयुक्त पाण्यामुळे नोझलच्या तोंडाशी पांढरट थर साचतो. जर नोझल चोक झाले असतील तर ते काढून सौम्य हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या द्रावणामध्ये, ज्या द्रावणाची तीव्रता साधारणतः 1% इतकी असेल, यामध्ये 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवावेत आणि नंतर स्वच्छ पाण्यानं धुवावेत. नोझलच्या बाहेरील बाजूला साचलेले क्षार हे स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करावा. टोकदार सुई किंवा वायर वापरणं टाळावं, कारण यामुळे नोझलचा आकार बिघडून पाण्याचे थेंब मोठे पडू शकतात. सोबतच पाईपलाईनमध्ये साचलेला कचरा काढण्यासाठी फ्लशिंग करणं गरजेचं आहे. महिन्यातून किमान 2 वेळा लॅटरलची शेवटची टोकं उघडावीत आणि जोरात पाणी सोडावं. यामुळे पाईपमध्ये साचलेली घाण निघून जाते. फॉगिंग बंद केल्यानंतर काही नोझल्समधून पाणी ठिपकत राहतं की नाही हे तपासणं देखील जरुरीचं आहे. जर पाणी टपकत असेल तर त्यातील अँटी ड्रीप रबर खराब झाले असू शकतात, ते त्वरित बदलले पाहिजे. यामुळे पिकांच्या पानांवर बुरशी पडण्याचा धोका कमी होतो. फॉगिंग सुरू असताना सिस्टीममध्ये पुरेसा दाब, म्हणजे साधारणतः 4 ते 5 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर आहे का हे तपासलं पाहिजे. हा दाब कमी असला तर फॉगिंग न होता पाण्याचे मोठे थेंब पडतात. तसंच पंपाची ऑइल लेवल वेळोवेळी तपासली पाहिजे आणि कंपनीच्या सूचनेनुसार हे ऑइल बदललं देखील पाहिजे. पावसाळ्यामध्ये हवेमध्ये आधीच आर्द्रता जास्त असते, त्यामुळे फॉगिंगची गरज अनेकदा आपल्याला भासत नाही. अशा काळात सिस्टीम दीर्घकाळ बंद राहणार असेल तर पाईपलाईन पूर्णपणे कोरडी करून ठेवावी, जेणेकरून यामध्ये शेवाळ साचणार नाही. या पद्धतीनं शेडनेटमधील फॉगिंग सिस्टीमची देखभाल केली तर फॉगिंग सिस्टीम बंद पडणं किंवा खराब होणं अशा नुकसानीच्या बाबी आपल्याला टाळता येतात.

आजचा कृषी सल्ला आपण जाणून घेतला. श्रोतेहो, कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळी या कार्यक्रमात. याशिवाय बाजारभाव आणि त्यानंतर जनावरातील वंध्यत्व कमी करण्याचे उपाय याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल आणि फायदेशीर अळिंबी लागवड याविषयीचीही संकलित माहिती आम्ही प्रसारित करू. आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 6:46 झाली आहेत. आता हिंदी भक्तिरचना अनुप जलोटा यांच्या स्वरात, रचना आहे सरस्वती कुमार दीपक यांची.

0: अनुप जलोटा यांनी गायलेली सरस्वती कुमार दीपक यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
4: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
4: मोबाईल 98-22-80-78-19 किंवा 97-63-60-18-61.

0: धान्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ सकाळी 10:30 ते 8.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 9172710499.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579790940.
6: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
7: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
6: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचं अद्ययावत मशीन,
7: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
6: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार जावडी जवळ, सोलापूर.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल,
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ. अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल.

0: निवासी स्कूल सुरक्षित राहील आपलं मूल।
1: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे जावयास चांदीचा दीप। विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट।
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स। आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
3: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
4: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
5: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
4: मोबाईल 91 30 396 809।
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
6: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
7: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
2: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991। लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन।
8: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
9: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
10: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
11: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
12: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
11: मोबाईल 93 72 14 44 34।
1: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन, सर्व काही एकाच छताखाली मिळतं।
1: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कांती बुद्रुक, जिल्हा सोलापूर।
13: संपर्क 90 11 33 82 83।
14: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
5: मोबाईल 77 19 92 22 55।
15: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ। श्रोतेहोता, एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम। सकाळचे 7 वाजले आहेत। मोहम्मद रफी यांनी गायलेलं वर्मा मल्लिक यांचं गीत आपण ऐकूया। सोनिक ओमी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सावन बातो या चित्रपटातलं।

सावन भातो या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं, वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकलं, संगीत सोनिक ओमी यांचं होतं. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा

पृथ्वी सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेशही.

जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचं विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
2: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपूर इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौका विहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीद इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर के

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

श्रोतेहून शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष मालिकेत आज रात्री 9 वाजता स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. संवादिका तेजश्री कुमठेकर या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
2: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे।
1: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
2: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
1: तुमच्या कुटुंबासाठी।
2: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
1: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स।
2: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
1: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ज्ञांकडून।
2: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा।
1: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15।
2: आरोग्य जागर,
1: कारण तुमचं आरोग्य
2: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे।
3: श्रोतेहो, आज रात्री 9:15 या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी डॉक्टर सुनीता कुलकर्णी यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू। आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: मंत्रालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित करा?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणांमुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटले की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
0: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
1: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा पडताना चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्या बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबारी पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. अशा अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतो, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत. दिसून आलेला आपल्याला
0: हो. आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
1: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेतीकरता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत. पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
0: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे, त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल

0: तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
1: अगदी बरोबर आहे. आता आपण असं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपला परिणाम कळत आहे आता. म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतो, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपला. आता परिणाम जर कळले तर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणाऱ्या नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं ते अगदी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं. हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला सीआरटी म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं सीआरटी, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा सीआरटी आपण त्यामध्ये आहेत.
0: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेतीची सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा?
1: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरण करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भरभरीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे तेव्हा पाऊस आला की पेरणी करा. ही सगळी पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला. कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्याच भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण. तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थान जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी बाहेर जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे एक केल्यानंतर मग आम्ही विचार करतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही का, ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की जुम्ही जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः. कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या, हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणतीही घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये, त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे, तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते, पूर्व मशागतीचं पहिले ती काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाहीये, अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रणा टोकन करा, म्हणजे कमीत कमी हलवा.

0: भलं झालं तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा, म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकण करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळा मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंभ आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंभ केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो, आणि ज्यावेळेला खंड पडतो जसं की या वर्षी शक्यता आपला येलदेनो होण्याची, त्यावेळेला पावसा खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणारं हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी.
2: श्रोते हो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आताच आपण ऐकला.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला.

0: श्रोतेहो, काळाच्या नव्या प्रवाहासोबत आकाशवाणीनंही डिजिटल विश्वात एक नवं पाऊल टाकलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आकाशवाणी आता तुमच्यापर्यंत अधिक वेगानं सहजपणे पोहोचणार आहे. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आवाज विश्वासाचा आता सोशल मीडियावर तुमच्यासोबत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि या

0: यावर्षी सुद्धा युएस मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
1: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही युएसमध्ये हे थेटभेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेटभेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात. त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
0: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
1: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेटभेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
0: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेटभेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
1: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेटभेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
0: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेटभेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रम

0: कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर आबासाहेब गर्दे गेली जवळजवळ 20-21 वर्ष डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करत आहेत, सातत्यानं त्यासाठी सेवा देत आहेत. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रॅक्टिस चालत असते आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची खूप चांगली माहिती देत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: आता मी म्हटलं डॉक्टर, तसं डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार होतात त्यावर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत, तर डोळ्यांच्या पडद्याला वारंवार येणारी सूज हा विषय आता आपण घेणार आहोत.
1: बरोबर.
0: तर नेमकं डोळ्यांच्या पडद्याला सूज येते म्हणजे काय आणि डोळ्यांच्या पडद्याचं नेमकं महत्व काय आहे?
1: खरं तर प्रश्न खरंच छान आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पडदा म्हणजे काय. खरं तर आयुर्वेदानुसार पटल, संधी असे वेगवेगळे डोळ्याचे पार्ट सांगून ठेवलेत किंवा भाग सांगून ठेवलेत. पडदा खरं तर आपण समजायच्या भाषेत आपल्याला सांगता येईल, अॅलोपॅथीनुसार ज्याला रेटिना म्हटलं जातं तो म्हणजे पडदा. खरं तर ह्याचं रूप उगवत्या सूर्यासारखं असतं. उगवत्या सूर्याचा जसा रंग असतो तसं जनरली ह्याचा रंग आहे. ह्याला आयुर्वेदानुसार त्याला दृष्टी म्हटलं जातं आणि हा पडदा हा दृष्टीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे याचं. म्हणजे काय, खरं तर डोळा किंवा डोळ्याचा कोणताही भाग असा नाही जो दृष्टीसाठी महत्वाचा नाही. सगळाच महत्वाचा आहे, पण जी बाहेरून नजर येते, जे बाहेरून किरण येतात आणि पडद्यावरती पडतात आणि मग पडदा त्याचं रेकॉग्नायझेशन करतो, पडदा ती इमेज तयार करतो आणि ते मेंदूकडे पाठवली जाते. हे जे होतं ना जनरली हे पडद्याचं काम आहे. ज्यावेळेला पडद्याचे दोष यायला लागतात मग त्याचं मूळ पडद्याचं काम दिसणं हे असल्यामुळं दिसण्यातच आपल्याला वेगवेगळे विकृती दिसायला लागतात आणि त्यातलाच एक विकार, म्हणजे खूप विकार आहेत पडद्याचे. रक्तस्राव होतो, पडद्याला भोक पडतं, पडद्याची झीज व्हायला लागते, रेटिनल डिटॅचमेंट म्हणून एक प्रकार आहे म्हणजे पडदा फाटतो. तर हे असे पडद्याचे अनंत विकार आहेत, त्यातला एक म्हणजे पडद्याला वारंवार येणारी सूज. खरं तर सूज म्हटलं की लोकांना आपल्याला हाताची, पायाची, चेहऱ्याची सूज येते. आयुर्वेदानुसार ज्या स्रोतसातून जो भाव पदार्थ वाहतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस घटित असतं, म्हणजे तो अवयव थोडक्यात घटित असतो. आणि ज्यावेळेला असे विकार यायला लागतात त्यावेळेला त्या भागातल्या त्या भागाशी निगडीत भाव पदार्थांचा उद्रेक किंवा तिथं दोष वाढलेले असतात म्हणून ते विकार येतात आणि म्हणूनच सूज येते.
0: तर नेमकं डॉक्टर तुम्ही डोळ्याच्या पडद्याचं काम काय आणि ती सूज कशी येते याची माहिती दिलीत, पण आता या सूजेमुळे काय परिणाम होतात आणि ती सूज का येते याविषयीचंही जाणून घ्यायचंय, पण ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, मग ही डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज नेमकी येते काय, त्याची कारणं काय?
1: कसं आहे, कारणं खूप आहेत. खरं तर मुळात सूज काय समजून घ्या. आयुर्वेदात वेदना म्हटलं ना की प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल असं सांगितले. प्रतिलोम झालेला वायू म्हणजे काय, म्हणजे आपण नावं ऐकतो पूजेत, बऱ्याचदा पुजारी लोक म्हणतात प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, हे काय आहे, हे पाच वायूंची नावं आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान ही सगळी पाच वायूंची नावं आहेत. त्यांच्या गती ठरलेल्या आहेत.
0: अच्छा.
1: म्हणजे अपानाची गती खालची दिशा आहे, म्हणजे बेंबीपासून खालची दिशा आहे. ती बऱ्याच वेळेला बघा, काही लोकांना प्रचंड ढेकरा यायला लागतात, म्हणजे कुठंतरी हात जरी दाबला तर ढेकर येते.
0: अच्छा.
1: जेवण नसली झाली तरी ढेकर यायला लागते. म्हणजे ह्या ढेकऱ्या येतात, ह्याचं कारण काय, अपान ऊर्ध्व झाला, म्हणजे त्याची गती भेद झाला, गती उलटी झाली.
0: अच्छा.
1: असं व्हायला लागलं की मग शूल म्हणजे वेदना उत्पन्न व्हायला लागतात बऱ्याचदा. तसं ज्या वेळेला आपण चयापचय हॅम्पर व्हायला लागतं, आता लोकांना म्हटलं चयापचय म्हणजे फक्त पोटाशी संबंधित आहे असं वाटतं, तर तसं आयुर्वेदानं म्हटलेलं नाही. आयुर्वेदानुसार तीन दोष, वात, पित्त, कफ, सात धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सात धातू आहेत. ज्या वेळेला हे वात, पित्त, कफ ह्या सात धातूंना खराब करायला लागतात त्यावेळी विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग विकार उत्पन्न व्हायची प्रोसेस वेगवेगळी आहे. काय वेळेला ते धातू कमी व्हायला लागतात, काय वेळेला ते धातू वाढायला लागतात, काय वेळेला त्या धातूंची क्वालिटी खराब व्हायला लागते. तसं ज्यावेळेस चायापचे म्हणजे पोटातलं अन्न जसं पचतं तसं प्रत्येक

धातूचं चयापचय आहे, म्हणजे रसधातू, रक्तधातू, रक्तधातू बनतो रसापासून, त्यामुळं रक्तधातूचं अन्न हे रसधातू आहे. मग ते रसधातूपासून रक्त बनतं, मग त्याचा तो पुढचा पार्ट आहे तो मांस बनणार आहे. म्हणजे भरण पोषण उत्सर्जन हे प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक धातूचं चालू असतं, ती म्हणजे चयापचय क्रिया. ज्यावेळी त्याच्यात बिघाड व्हायला लागतो, जनरली आपण ऐकत असतो सूज केव्हा येते,

0: असतील तरीही आपल्याला शरीरावरती सूज येत ही असते.
1: बरोबर. आणि ही सूज मला वाटतं बाह्य बाहेरून पण दिसते आणि आतून पण असते, त्यामुळे ती ओळखणं कठीण असतं. तर सुजेबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, सुजेबद्दल आता आपण बोलत होतो, डोळ्यांची सूज आहेस पण अजूनही कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते तुम्ही सांगत होता, तर सुजेबद्दल अजून काय सांगाल?
0: ही सूज जसं म्हणत होतो की तीन अवयवांशी प्रामुख्याने आहे. शरीरात कुठेही सूज येत असेल, म्हणजे ते शरीरात कुठेही असणारी सूज ही प्रामुख्यानं या तीन अवयवांशी संबंधित असते असं म्हटलं जातं. पण मग हे होण्यामागचं कारण काय? आता उर्काच्या किंवा किडनीच्या बाबतीत जेव्हा सूजेचा विचार करायला लागतो, त्यावेळेला असं काय होतं की मग सूज यायला लागते? कसं आहे, आपण ज्या वेळेला पाणी पितो, ज्या वेळेला अन्न खातोय आणि ते पचवलं जाते आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार व्हायला लागतात, मग त्याच्या शरीरातला आहाराचा एक सारा भाग आहे, त्याच्यामुळे हे धातूचं परिपोषण होतं, किट्ट भाग म्हणजे मळ तयार होतो, मग मळ मोठ्या आतड्यात वेगळा होतो, मलनमूत्र वेगळं होतं, लघवी वेगळी तयार होते आणि पुरुष म्हणजे स्टूल वेगळा तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. 24 तासात दोनदा जेवण आणि एकाला एक वेळेला शौचाला जाणे ही नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते, म्हणजे नुसतंच पोट खराब होतं अशातला भाग नाही, हे जसं स्टूलच्या बाबतीत आहे तसं युरिनच्या बाबतीत आहे. आणि रक्ताची शुद्धी ज्यावेळा कमी व्हायला लागते, रक्तात ज्यावेळा मळ साठायला लागतो, रक्तात ज्यावेळेला दोष साठायला लागतात, त्यावेळेला ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं आणि मग सूज यायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्याला किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं. किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं म्हणजे काय? तर किडनीमधून जे रक्ताचं फिल्ट्रेशन होतंय ते फिल्ट्रेशन कमी व्हायला लागले. रक्ताचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे काय? तर रक्तातली घाण तिथं साठून राहणार आहे आणि ती साठून राहिली की मग शरीर हा आपला कोणताही टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून घेऊ शकत नाही. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर टाकतं आणि हे सगळे माध्यम, हे सगळे पर्याय ज्यावेळेला बंद व्हायला लागतात त्यावेळेला ते शरीरात साठायला लागतात आणि ते सूजेच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात.
1: डॉक्टर, तुम्ही एकूणच सूजेबद्दल खूप चांगली माहिती दिली, तर डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज हा सुद्धा आणखी एक त्या सूजेतलाच एक प्रकार आहे, तर त्याविषयीची सुद्धा आणखीन काही आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण या भागात इथेच थांबूया. डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सूजेविषयीची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता ऐकूया सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं संदीप खरे यांचं गीत, गायले बेला शेंडे यांनी.

बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सलील कुलकर्णी यांनी दिलं होतं. आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: न्यू एज कॉम्प्युटर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
1: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
0: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयेपर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयेपर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
1: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
0: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ, दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यूएजचे स्वतःचे मल्टीब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
1: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
0: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यू एजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यू एज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
1: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
0: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
1: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यू एज तर्फे काही विशेष योजना आहे का?
0: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यू एज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फी मध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
0: हा कोर्स करण्यासाठी न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
0: 98-220-71-77-8.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली.
3: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी, सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98-220-71-77-8.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. 8:21 झाली आहेत. आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
7: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
8: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
9: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
8: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
9: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
8: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
7: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची

0: माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
1: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात,
0: हो,
1: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
0: हो,
1: की जे आतून हॉलो असतात पूर्णपणे.
0: बर.
1: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात, की पूर्ण राऊंड शेपमध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
0: म्हणजे
1: हत्तीमुखी व्याघ्रमुखी गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठ हे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात, साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅमपर्यंत बसतं.
0: अच्छा.
1: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात, की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
0: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
1: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो, की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
0: अच्छा.
1: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
0: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
1: नक्कीच.
0: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, ऐकूया अमेय दाते यांनी गायलेलं नाग देशपांडे यांचं गीत.

अमेय दाते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाघ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोत्यो, आज सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:20 सोलापूरची नाट्यगाथाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकणार आहात. श्रोत्यो, सकाळी 8:40 साने गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो.

0: लागतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, सीएए, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत एट 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार

0: नुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांमध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमळणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
3: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृती दिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील

0: प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्य संग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
1: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरात घरी सर्व अण्णा म्हणत असो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाही. आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला, आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th पर्यंत शिकले. आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले. आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा मला परिचय, हा सहवास ज्याला म्हणावं, जवळचा खूप, तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत. आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे. आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजून लहान आहेस, मोठी होशील तेव्हा कळेल. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला, की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं, तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते. आणि अधूनमधून कधीतरी घरी यायचे, तेव्हा सहवास. पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं तेव्हा अप्पांबरोबर म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले.

0: आणि चंद्रभागेच्या नदी पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते। आणि मी त्या वाळूत बसून तेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंचं, आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज, तर तो अजून कुठेतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडतायत। आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य ते समोरून गेलं नाही आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी, अशी पुसटशी अंधुकशी आठवण।
1: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं, त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात,
0: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते, तेव्हा फार छान वाटलं की आता पेपरमध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय प्रिय सुधा, असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना की पेपरमध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं। पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ती पत्र वाचायला मला आवडत असत, मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे, शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं। आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका आणि ती पत्र, थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं, किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन, अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे। ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असते, पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार, आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये छापून आणत होते। एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली। पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला, 11 जून 1950 ला गुरुजी वारले, शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसजशी वाचते तेव्हा मला पुष्कळदा असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं ते लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं, म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्रं जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अफार चिंता त्यांना होती। आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो, आज भारताला अन्नवस्त्राहूनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे, प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे, तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती।
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं।
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते, अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते। माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे, तत्पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मग पूर्ण शेणाने सारवाव लागायचं, ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी

स्वच्छ घासून तिथे ठेवायची, आईला सांगायचं मी आलोय. आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे वाढायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही, माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला

0: माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
2: गुरुजी व अम्मणनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्याकडी 125 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला, गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला, तर त्याचेही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचं प्रचार कसं चालू आहे वगैरे वास्तुपुस्तकी अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेण्यामागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना.
3: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 धुळे जेलमध्ये होते. एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून हाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमध्ये BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंमलच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग आले आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमल प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्ष मुठे गल्लीत वसंतराव मुठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेस मध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळ गळत गाणे शिकवत मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते. त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तक लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना.
4: भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्ध

0: ता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान नि कलामय प्रेममय व्हावा, हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उतरलेलेस तू मीठ मूठ वर साम्राज्याचा खचरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत, नाही भेणार आम्ही मरणाला, जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला, जनमनात गांधी संचरला. कधी सांगत, स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
2: आताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
4: श्रोतेहो, हा कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
6: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
7: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आला लेका.
8: बाबा झोपू दे ना.
7: काय करायचं याला?
8: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
7: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
6: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
7: मग काय करू?
6: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
7: काय सांगताय?
6: अहो हो,
5: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
6: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
9: नमस्कार
6: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
9: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
6: अगदी.
9: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
6: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळले. गेलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
9: टीव्ही

0: मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
0: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात. राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोत्यो, आज रात्री 9 वाजता शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष मालिकेत स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात आज रात्री 9 वाजता।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा

मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोते आमच्या कार्यक्रमांची काही निवेदनं आपण ऐकली. आता आजचे काही दिनविशेष. आज आहे 11 जून. कवी, कथाकार आणि कादंबरीकार डॉ महेश केळुसकर यांचा वाढदिवस. 11 जून 1959 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात फोंडाघाट इथं त्यांचा जन्म झाला. श्रोतेहो, आकाशवाणीतल्या प्रदीर्घ सेवेनंतर डॉ महेश केळुसकर 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली अशा अनेक केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातल्या महानायक ही अभिवाचन मालिका खूप लोकप्रिय झाली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी असे लोकप्रिय कार्यक्रम दिले. त्यांची निर्मिती असलेल्या 2 आकाशवाणी कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांची आकाशवाणीमधली कारकीर्द असंख्य आठवणींची आहे. मराठी साहित्य विश्वाचा इतिहास त्यांना मुखोद्गत आहे. त्याबद्दल त्यांनी लेखनही केलेलं आहे. फेब्रुवारी 1991 मध्ये गोमांतक मराठी अकादमी आयोजित केलेल्या 5वे मराठी साहित्य संमेलनाचे ते पूर्वाध्यक्ष होते. मालवणी मुलुखातील प्रयोगात्मक लोककला या त्यांच्या पीएचडी संशोधनासाठीचा मुंबई विद्यापीठाचा अका प्रियोळकर पुरस्कार, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार हे पुरस्कार त्यांना मिळाले. साष्टांग नमस्कार या विनोदी लेखनासाठी त्यांना उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार मिळाला. मसापचा पुणे ची वी जोशी पुरस्कार त्यांना मिळाला. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

श्रुती हो, त्याचबरोबर आज भारताचे महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी पंडित रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिन. आजूबाजूच्या सामाजिक पुराणमतवादामुळे अस्वस्थ झालेल्या बिस्मिल हे अगदी लहान वयातच एक अतिशय श्रद्धाळू आर्य समाजी बनले आणि त्यांचे गुरु स्वामी सोमदेव यांच्या प्रभावाखाली ब्रिटिश साम्राज्याविरोधी संघर्षात ओढले गेले. आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली.

मृत्यू आज स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा स्मृतिदिन. श्रुतीहो साने गुरुजी यांना विनम्र अभिवादन आणि त्यांचीच ही रचना आपण ऐकूया.

0: साने गुरुजी यांची रचना आपण ऐकली. स्वर होता सुधीर फडके यांचा. श्रोते, होता थोड्याच वेळात खमंग रुजगर हा कार्यक्रम.
1: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य

0: प्रसादन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
1: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामठी बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 90 11 33 82 83.
3: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा
7: आणि मी मृणाल
6: तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय.
7: अपर्णा, आपण रोज एक पदार्थ सांगतोय श्रोत्यांना.
6: हो ना.
7: आणि आपले पदार्थ आवडतायत.
6: हो ना.
7: तर आज कुठल्या पदार्थ सांगतेस तू?
6: आज मी तुला लाल भोपळ्याच्या करंजा सांगणार आहे.
7: अरे वा, लाल भोपळ्याच्या करंजा. बर,
6: तसाही लाल भोपळा फारसा खाल्ला जात नाही. लाल भोपळा तर चांगला असतोच, आपल्याला आपण खायला हवा खरा तर, पण असे वेगवेगळे पदार्थ केले तर मुलंही खातील.
7: अगदीच.
6: हो की नाही? ह्याच्यासाठी साहित्य असं लागणार आहे: 4 वाट्या किसलेला लाल भोपळा, 2 वाट्या मैदा, 1/2 वाटी बारीक रवा, 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा भाजलेली खसखस. आपल्याला या करंजांसाठी तेल लागणार आहे, मुठभर हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मिरची पूड म्हणजे तिखट, चिमूटभर हिंग, 1 चमचा हळद आणि 1/2 वाटी खोवलेलं खोबरं.
7: बर, मी साहित्य परत एकदा सांगते बघ. 4 वाट्या किसलेला लाल भोपळा, 2 वाट्या मैदा, 1/2 वाटी बारीक रवा, आपल्याला मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा भाजलेली खसखस आणि तळण्यासाठी तेल, मुठभर हरभऱ्याची डाळ, 2 चमचे लाल तिखट, चिमूटभर हिंग, 1 चमचा हळद, 1/2 वाटी खोवलेलं खोबरं.
6: अगदी बरोबर. आता करायला हे अगदी सोपे बरं का? मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून पाण्यानं हे घट्ट भिजवून घ्यायचे.
7: बर.
6: कढईत 1 चमचा तेल घालायचे. तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद, तिखट हे घालून आपण जो लाल भोपळा किसून घेतलेला आहे तो किस टाकायचा आहे.
7: बर.
6: आपण जी हरभऱ्याची डाळ घेतली ती थोडी भिजवायची आहे, ती भिजवून जाडसर वाटून घ्यायची आहे.
7: बर.
6: आपण जी फोडणी केली आहे त्याच्यामध्येच ही डाळ घालायची आहे, भाजलेली खसखस कुटून घालायची आहे आणि हे मिश्रण छान परतायचंय. हा किस शिजून घेतल्यानंतर त्यात आपण जे खोवलेलं खोबरं घेतलंय ते खोबरं आणि कोथिंबीर हे दोन्ही घालून हे पुन्हा परतून घ्यायचंय.
7: बर.
6: खाली आणि हे छान परतून झालंय की खाली उतरून घ्यायचंय. गार झाल्यावर आणि आपण जे रवा मैदा घेतलाय ती जी कणिक आपण मळून ठेवलेली आहे त्याच्या छोटे गोळे करायचेत. आपण हे जे सारण तयार करून घेतलेले ते भरायचंय आणि छान करंजा करून त्या तळून घ्यायच्या.
7: वा, भोपळा सुद्धा थोडासा गोड असतो.
6: गोडसरच असतो.
7: हा, पण छान लागेल हा पदार्थ. खूप छान सांगितलंयस तू, लाल भोपळ्याच्या करंजा.
6: आणि कलर पण अगदी छान येईल नाही का त्याला? तिखट, लाल भोपळा,
7: लाल कोथिंबीर,
6: खोबरं, चवीला सुद्धा खूप छान असतात बरं का या करंजा. म्हणाल मी केलेले आहेतच, तू बघ बरं खाऊन.
7: अगदी नक्की मी ह्या करंजा खाणार आहे तू अपर्णा आणलेल्या. पण आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया
6: आणि नेहमीप्रमाणेच नवीन पदार्थासह भेटूयात खमंग रुचकरच्या नव्या अंकात.
7: तोपर्यंत
6: नमस्कार.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 9:22 होत आहेत. श्रोते, ऐकूया क्रमशः अभिवाचन, निर्मिती सहाय्य विनायक दुदकी यांचं.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. प्रेमसूत्रानं गुंफलेलं पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार हे नाटक शब्द सौंदर्याचा अनोखा नमुना आहे. त्यातील संवाद प्रेक्षकांना मुग्ध करणारे आहेत. 1960 साली सोलापूरच्या कलावंतांनी हे नाटक पूर्ण ताकदीनं सादर केलेलं होतं. कोणत्याही माणसाच्या जगण्याचं मूळ प्रयोजन प्रेम हेच असतं. प्रेम लाभ झालेली माणसं सुखी होतात आणि बाकीचे सारे सुखाच्या म्हणजे प्रेमाच्या शोधात फिरत राहतात. प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोरांना नाचायला लावणं, हे सगळं घडवून आणणारा अदृश्य असतो. सुंदर मी होणार या पु ल देशपांडे यांच्या गाजलेल्या नाटकातील संजय या पात्राच्या तोंडचे हे संवाद आहेत. सोलापुरामध्ये नाटक आणि अभिनयाच्या मयुरानं पंख पसरवून आपल्या सौंदर्याचं दर्शन घडवायला सुरुवात केल्याचा हा कालखंड. अभिनय साधना मंदिर नावाच्या संस्थेनं सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग सोलापुरामध्ये केला. पुण्यामध्ये पानशेत धरण फुटून हाहाकार उडालेला होता. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले होते. अशा पात्रांवर मदतीचा ओघ सुरू होता. सोलापूरचे कलावंत देखील त्यामध्ये मागण होते. पानशेत धरण फुटल्यामुळे जे पुणेकर रस्त्यावर आले त्यांना फूल न फुलाच्या पाकळीची मदत म्हणून सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग झाला. अर्थात त्यापूर्वी देखील त्याचा प्रयोग झालेला होता. डॉक्टर शिवराम आणि इंदुमती दिवाडकर, डॉक्टर शारंगपाणी पतीपत्नी, बाळासाहेब भागवत यांच्यासह अनेक नामवंत या नाटकामध्ये भूमिका करत होते. आग्रा आणि जयपूर घराण्याचे संस्कार गळ्यावर असलेले पंडित प्रभुदेव सरदार हे देखील या नाटकामध्ये भूमिका करत होते. त्याशिवाय त्यांच्या भगिनी जयश्री सरदार यांनी देखील अभिनय साधना मंदिराच्या नाटकामध्ये भूमिका केलेल्या होत्या. पंडित प्रभुदेव सरदार यांनी पंडित जगन्नाथबुवा पुरोहित, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक अशा दिग्गजांकडून संगीत शिक्षण घेतलेलं होतं. वीर राणी कित्तूर चन्नम्मा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या राणी चन्नम्माचे सरदार असलेल्या गुरुसिद्धय्या यांचा वारसा प्रभुदेव यांना मिळालेला होता. पंडित प्रभुदेव यांचे वडील मडिवाळेश्वर हे प्रसिद्ध वकील होते. प्रभुदेवांचं गायन ही श्रोत्यांना मेजवानी असे. अनेक राग आणि बंदिशी ते लीलया गात, त्यामध्ये निरनिराळे प्रयोग करत. त्यांचा सोलापूरच्या अभिनय साधना मंदिराशी संबंध होता. वामनराव सायखेडकर हे देखील असेच उत्तम संगीत कलावंत. अशा सर्वांचा सुंदर मी होणार या नाटकामधला सहभाग वाखाणण्याजोगा होता. जीवन म्हणजे आनंद. वाट्याला येणारे सुखदुःखाचे प्रसंग सारख्याच तन्मयतेनं जगले पाहिजेत असं सूत्र घेऊन वावरणाऱ्या पुलंनी शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ही भावना सुंदर मी होणार या नाटकामधून अधोरेखित केलेली आहे. कितीही सुखसोयी असल्या तरी स्वातंत्र्याशिवाय त्याला अर्थ नाही. पिंजरा सोन्याचा आहे म्हणून समाधान मानणं खचितच योग्य नाही. प्रेमाशिवाय जगणं व्यर्थ आहे. वास्तविक रुडॉल्फ बेसियर यांनी लिहिलेल्या बॅरेट्स ऑफ विम्पल स्ट्रीट या नाटकासह इमॉर्टल लव या ब्राउनिंग पतीपत्नीच्या चरित्राचा या नाटकाला आधार आहे. याखेरीज व्हर्जिनिया वुल्फच्या फ्लश

0: या पुस्तकाचा संदर्भ देखील या नाटकाला आहे. 1882 साली लंडन इथं जन्म झालेल्या व्हर्जिनिया वुल्फला फ्लशमधून प्रेमकहाणीच लिहावी वाटली. त्यामध्ये विडंबन वक्रोक्तीच्या माध्यमातून मानवी कुप्रवृत्तींवर प्रहार करण्यात आला आहे. व्हिक्टोरियन काळामध्ये माणसामाणसामध्ये कसे भेद केले जात होते, वर्णव्यवस्था कशी भेडसावत होती, त्याचा प्रत्यय त्यामधून येतो. या फ्लशचा सुंदरमी होणार करता पुलंनी खुबीनं वापर करून घेतलेला आहे. कवयित्री एलिझाबेथ बॅरेट आणि कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या प्रेमजीवनावरती त्यातील संघर्षावर पुलंनी सुंदरमी होणार हे नाटक बेतलं आहे. आजारी असलेल्या एलिझाबेथची कवी रॉबर्ट याच्याशी नाळ जुळते आणि त्यातून त्यांचे भावबंध विकसित होतात. तिचे वडील तिच्यावरती पूर्ण नियंत्रण ठेवून असतात, पण ती त्या बंधनांना झुगारून आपलं प्रेम सिद्ध करते असं त्याचं कथानक. बेसियर यांनी लिहिलेल्या नाटकाला त्याच्या कथानकाला त्यावेळी आक्षेप घेण्यात आलेला होता. ज्या मूळ व्यक्तींवर नाटकाची पात्ररचना केली आहे त्या व्यक्तींनी आणि त्यांच्या वारसांनी नाटकातील चित्रण आक्षेपार्ह आणि निषेधार्ह असल्याचं नमूद केलेलं होतं. त्यामुळे या मूळ नाटकावर त्यावेळी उलटसुलट चर्चा झाली, मात्र त्याला अस्सल एतद्देशीय तोंडवळा पुलंनी दिलेला आहे. मानवी भावभावना जगाच्या कोणत्याही प्रांतामध्ये समानच असतात. माणसाची कातडी काळी आहे की गोरी याला फारसं महत्व नाहीये. त्यांचं वर्तन कसं आहे हा विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. व्यक्तीच्या जीवनातील इतिहासापेक्षा त्याच्या वर्तनामागचं मानसशास्त्र अभ्यासून पुलंनी नाटक लिहिलेलं आहे. त्यामुळे ज्यांना मूळ नाटकाविषयी काहीही माहिती नाही त्यांना देखील हे नाटक अत्यंत रंजक वाटेल. मात्र केवळ मनोरंजन हा या नाटकाचा हेतू नाही. पुलंच्या लेखन कौशल्याबद्दल वाद नाही, दाद द्यावी असं हे नाट्यलेखन आहे. कोण्या नंदनवाडीतील महाराजांच्या राजवाड्यामध्ये महाराजांसह त्यांची चार अपत्य राहत असतात. महाराज कडक शिस्तीचे, त्यामुळे असाधारण कवित्व शक्ती असलेली दिदी राजे पंगू झालेली आहे. बेबी, राजेंद्र आणि प्रताप ही तिची भावंड देखील महाराजांच्या कडक एकांगी स्वभावानं वैतागलेली आहेत. दिदीवर उपचार करणारे डॉक्टर नंदनवाडी संस्थांची पर्यायानं महाराजांचीच चाकरी करत असतात. महाराणींचं निधन झाल्यानंतर या चारही अपत्यांचा डॉक्टरांनी सांभाळ केलेला आहे. त्यासाठी स्वतःच्या प्रेमाला तिलांजली दिली. महाराजांचं फक्त दिदीवर प्रेम आहे. राजेंद्र, बेबी आणि प्रताप या तिघांचा ते मनातून तिरस्कार करत असतात, कारण दिदीचा जन्म होईपर्यंत महाराजांचं त्यांच्या पत्नीवरती मनपूर्वक प्रेम असतं. तिच्या जन्मानंतर ते प्रेम आटतं आणि त्यानंतर हे तिघ वासनेमधून जन्माला आलेले आहेत असं महाराज मानत असतात. प्रेम नसताना झालेल्या शरीर संबंधामधून जन्माला आलेल्या अपत्यांचा पित्याला तिरस्कार वाटत असतो ही सगळी अपत्य आणि महाराज स्वतः देखील निर्मळ प्रेमाच्या शोधामध्ये असतात. दिदीला संजयच्या रुपानं प्रेम लाभतं. एकेकाळी राजवाड्यामध्येच मोत्तद्दार असलेल्या सावंताच्या तरुण मुलावर बेबी लुब्ध असते. तिनं तिची वाट शोधलेली आहे. संजयच्या प्रेमानं दिदीचं पंगुत्व लोप पावतं आणि ती स्वतःच्या पायानं चालायला लागते. कवितेमध्ये, सृजनामध्ये, प्रेमामध्ये ही ताकद असल्याचा हा प्रत्यय आहे. यामध्ये सुरेश आणि मेनका यांचं एक उपकथानक देखील आहे. सुरेशला गाणी ऐकण्याची आणि गुणगुणण्याची आवड आहे, तर त्याची पत्नी मेनकाला ऐषाराम आणि सुखाची आकांक्षा आहे. सुरेशच्या गाण्याला दिदी जेव्हा दाद देते तेव्हा तोपर्यंत मूक आणि आतल्या आत घुसमटलेला सुरेश मोकळा होतो, त्याला स्वतःचं व्यक्तित्व गवसतं. मेनकाला देखील सुरेशचं वेगळेपण जाणवतं. क्रमाक्रमानं उलगडत जाणारं आणि विविध प्रसंगातून उत्कंठा वाढवणारं हे नाटक सोलापूरच्या कलावंतांनी समजून उमजून आणि जीव ओतून सादर केलेलं होतं. या नाटकामध्ये गाणी देखील आहेत. ती अर्थपूर्ण तर आहेतच, पण त्याला विविध रागसंगीताचं परिमाण देण्यात आलेलं आहे. पंडित प्रभुदेव सरदार आणि जयश्री शिलेदार यांच्यासारख्या कलावंतांनी हे नाटक उंचीवरती नेऊन ठेवलेलं होतं. व्यावसायिक कलावंताच्या तोडीचं हे सादरीकरण रसिकांना समाधान देत होतं. सोलापूरकरांची नाट्य अभिरुची उच्च होती. ती अधिक विस्तारण्याचं काम अभिनय साधना मंदिरच्या कलावंतांनी केलं. या नाटकाचं रंजक कथानक आणि प्रत्येक प्रवेशागणिक वाढत जाणारी उत्कंठा, सोलापुरी कलावंतांचा आविष्कार याविषयीची माहिती पुढील भागात आपण घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि घिरण

0: गाव ते प्रयोग भान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
2: क्रमशः हा अभिवाचन आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य विनायक दुदकी यांचं होतं. सकाळचे 9:33 होत आहेत. आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. एफएम बँड 103.94 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो चित्रवेला या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं. श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं. स्वानंद किरकिरे यांच्या गीताला संगीत होतं शांतनू मोहित्रा यांचं. आता ऐकूया कुमार सानू आणि संजीवनी यांनी गायलेलं राहत इंदोरी यांचं गीत. करीब या चित्रपटासाठी संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

कुमार सानू आणि संजीवनी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता गरीब. चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राहत इंदोरी यांचं अन्नू मलिक यांनी संगीत दिलेलं गीत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी गायलं आहे श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांनी.

0: श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांनी गायलेलं मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनु मलिक यांनी दिलं होतं.
1: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंद

श्रोतेहो, या गीताबरोबरच चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आज आपण परिणीता करी, मुन्नाभाई एमबीबीएस सिंघम आणि बंटी और बबली या चित्रपटातली गाणी ऐकली. याबरोबरच चित्रवेला हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: हृदय सकाळचे 10:31 होत आहेत. आता थोड्याच वेळात सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यापूर्वी आमच्या कार्यक्रमाचं निवेदन.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
2: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
2: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
1: संपर्क 87400304008.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940.
5: श्रोतेहो, आता ऐकूया जितेंद्र खोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोतेहो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे

0: मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी यावर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.
2: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
3: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
2: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
3: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
2: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार जावडी जवळ सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोते, आता मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकूया। कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकणार आहोत। संगीतिला आहे यशवंत देव यांनी।

0: प्रल्हाद शिंदे, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लोकगीत आपण ऐकलं.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अंगर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
5: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
0: मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते आता ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि राम कदम यांनी गायलेलं जगदीश घेबुडकर यांचं गीत, चित्रपट पुढारी.

बायला आली आज डोंगरची महिना वो बाजीराव नाना बाजीराव नाना वो बाजीराव नाना घेनाव देना तो तुम्ही भर देना बाजीराव नाना वो बाजीराव नाना घेनाव

0: ಬಾಜಿರಾವ್ ನಾನಾ ಓ ಬಾಜಿರಾವ್ ನಾನಾ ದಿನ ಅವರದೇನ ತುಂಬಿ ಬರದೇನಾ ಬಾಜಿರಾವ್ ನಾನಾ ಓ ಬಾಜಿರಾವ್ ನಾನಾ ದಿನ ಅವರದೇನ ತುಂಬಿ ಬರದೇನಾ
1: जयवंत कुलकर्णी आणि राम कदम यांनी गायलेलं जगदीश खेपुडकर यांचं पुढारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांनी दिलं होतं.
2: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
2: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 90 11 33 82 83.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, केरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 91 72 710 499.
1: श्रोतेहो, बदलत्या काळाची नवी साथ आणि आकाशवाणीचा तोच विश्वास आता सोशल मीडियावर. आकाशवाणी आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: श्रोत्यो, आरोग्य जागर या कार्यक्रमात आज वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी डॉक्टर सुनीता कुलकर्णी यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. आता मराठी गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत ऐकूया. अशोक पत्के आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्के यांनी. चित्रपट हेच माझं माहेर.

0: अशोक पत्की आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. हेच माझं माहेर या चित्रपटासाठी संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:30 झाली आहेत.
1: घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होत ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना
2: वक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
0: श्रोतेहो, आता हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार साठी गल्ली सोलापूर.

0: निखिल विनय यांनी संगीत दिलेलं फैज अन्वर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं सोनू निगम यांनी.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
4: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
5: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता गझल आपण ऐकूया. स्वर पंकज उदास आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: पंकजुदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली गझल आपण ऐकली.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192922555.
3: काय हो, दवाखान्यात जरो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
4: अगं उपचार झाले सुद्धा.
3: काय जादू वगैरे आहे का काय?
4: अगं एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
3: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
5: मोबाईल 99217555554.
6: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
7: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
6: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
7: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
8: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
6: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
0: श्रोतेहो, बदलत्या काळाची नवी साथ आणि आकाशवाणीचा तोच विश्वास आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आकाशवाणी सोबत रहा प्रत्येक क्षणी.

0: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता अजनबी.
1: अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9202594290.
2: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीस जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
3: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: अग बाई, वैतागले का बाई या दारूला?
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: पुणे सेवा

0: संवर्धन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991। लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिवपार्वती कलेक्शन मध्ये।
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन।

0: आपलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन.
1: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
2: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
3: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9372144434.
4: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत. हिमेश रेशमिया आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं हे गीत चित्रपट 36 चायनाटाऊन.

36 चायना टाऊन या चित्रपटातलं हिमेश रेशमिया आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो दुपारचे 12 वाजतायत. 12 ते 1 यावेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: 10 लाखांची लॉटरी मला.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज 11 जून. आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले, अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी, हो ना. आज सोशल मीडियाचा काळ आहे पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्वाचं. मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे. त्यांना खेळण्यासाठी वेळ स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागा सुद्धा महत्वाच्या असतात. तर भगिनींनो खेळाच्या महत्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्वाचा. तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे बालपणाच्या विकासात खेळाचं महत्व अधोरेखित करणं, मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे. तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्व त्यांना पटवून देऊया.

मैत्रिणींच्या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपरपासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं, हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मात गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्ममध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह. हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्याबरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रेमध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या एक वीत भर म्हणा त्या ट्रेमध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटंसं झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला किंवा गिटार आहे बाजूला किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वित्तीच्या बरोबरच्या ट्रेमध्ये किंवा छोट्याशा पॉटमध्ये आपल्याला करता येतो.
0: अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रुपाचं छोट्याशा रुपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारण ती मला असं वाटतं याला फेअरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेअरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेअरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेअरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेअरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाहीत, पाथवे आहे, झुला आहे, असं घ्या, भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे त्याचा.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो. आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी. म्हणजे आपण जे काही काम करतो घरात थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते.

0: त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
1: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं, तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
0: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायर्स करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्यासमोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच मी समोर गेले.
1: हो, मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आहे आम्हाला.
0: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला किंवा पाईपलाईन किंवा कंपाऊंड वॉल किंवा झाडं, इव्हन तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं, पानांची निवड करायला मला थोडंसं शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपली जी लॉनची लादी असते ती लादी आहे छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलो, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं, मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोट्याशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली दोन चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे, ते गार्डन तर नाही ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल, ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं सगळे घरातले, किती सुंदर दिसतंय लॉन, किती छान झालंय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात टेबलवर कुठेही ठेवू शकत होता, ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे मला इथून बुके घ्यायचंय, तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझा खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल, म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाही. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचंय, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते लक्ष्मी घरी येते नाही कशाला म्हणा, 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करता, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात, तर छोटस मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडंसं टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं, तर अशी ती माती तयार होते. आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं, ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्यासमोर एक

0: त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं,
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट.
1: बरं,
0: आणि छोटी झाडं दोन तीन.
1: आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात?
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं, आपण गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो,
1: हो,
0: पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो, मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा, टेबल म्हणा, मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता?
0: पहिले मी विकत घेतले, पण एक बेंच, सुंदर बेंच, आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता,
1: हो,
0: 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार?
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो,
1: हो,
0: मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला हे, हो, पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं, म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला?
0: शिकत, म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील,
1: हो,
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं नुसती झाडं लावली तर ते, हो, गार्डन नाही झालं.
1: बरोबर,
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाचवे म्हणणं तुम्ही जाताना आर्चच्या वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान, हे सगळं बघाल. मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतं.
1: अरे वा, सगळी तयारी होत असेल.
0: हा, तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचं बेंच, अर्थात बेंच अर्ध्या तासात नाही बनत, तो आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात, पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर, तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी,
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून चार दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकतं.
1: बरोबर, पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक,
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीतला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे, पण मी एक्झिबिशन्स लावायला सुरुवात केली.
1: बरं,
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्समध्ये मला बराच छान रिस्पॉन्स, म्हणजे मी एकही पॉट, एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्समध्येच राहते, हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा, नाही केवढ्याला एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे त्याला, मेहनत आहे तुमची,
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल,
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं,
1: हो,
0: या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर, थोडंसं झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात?
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे त्या नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्या, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण.

0: करू शकतो। बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढती असतील, पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, मधात झाडांची छाटणी करणं पण येतं का?
1: प्रश्नच नाही। तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे।
0: हो,
1: मी फक्त वरून प्रुमिंग करते। माझ्याकडे 35 वर्ष 40 वर्षाचे वड आहेत,
0: बरं,
1: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडंसं खटकतं की मी मुळं कापते।
0: हो,
1: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते। मी वरून प्रुनिंग करते फक्त,
0: बरं,
1: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं। अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडंसं मन घट्ट करून कापावी लागतात झाड।
0: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं, आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे।
1: येऊ शकता माझ्या गॅलरीला।
0: खूप छान। बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
1: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल, आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत, मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल। उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडंसं सावलीत घेतलेलं बरं होईल। थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाहीये पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही। हिवाळ्यात तळणी तर छानच असतात, इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात, त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं।
0: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील?
1: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे। माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती,
0: बरं,
1: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं। ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीतनं तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे, पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं,
0: बरं,
1: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता, पण खूप छान वाटलं। त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले,
0: वा वा वा,
1: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं।
0: बघा ना, म्हणजे तुमची आवड छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला, आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना?
1: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही, पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात, मग तुझी मुलगी आहे का घरी का, मी पाठवतेस का तिला, मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करीन, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल,
0: हो,
1: आणि तुझंही काम होईल। आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत,
0: हो,
1: त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत,
0: बरं,
1: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय,
0: बरोबर,
1: तर मला हे करायला अजून आवडेल, तयार आहे।
0: म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतोय, आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे। आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली। मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत तुम्ही काय सांगाल?
1: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी, पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठे खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो। समजा एखाद्या फॅमिलीन, छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मिनिएचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं, आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं, जे बाहेर नाही करू शकत आपण। बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्या, पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री छोटस ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
0: हो ना। फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी होत
1: चाललेलं, हो,
0: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे, आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे, कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत, आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे, कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डनबद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहेत. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्समध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरीमध्ये तुम्ही बघाल, कोणी यंग मुलगी नाही आहे, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात त्यामुळे तुम्हाला काही त्रासच. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस.
0: हो,
1: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या. कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते मग आपल्या घरी जो डबा

0: आहे, जे भांडं आहे, जी घागर आहे, त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
1: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
0: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
1: बरं,
0: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
1: बरं,
0: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
1: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधारणतः या गोष्टीची?
0: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की या फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट.
1: बरोबर,
0: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
1: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना.
0: हँडमेड वस्तू तुम्हाला महागच मिळणार.
1: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवल्या का?
0: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता.
1: हो,
0: म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे.
1: हो,
0: मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता, असं डस्टबिन म्हणतो आपण त्याला.
1: हो,
0: ती पण, पण सुखी, त्याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
1: हो हो,
0: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या. पण माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा, आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना? कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो, आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं, म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो. पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर युज केला, म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते.
1: बरं,
0: एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात, आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर,
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वाद असावा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की
1: हे
0: तू बनवलंय साधना, म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं आहे.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे, आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो, म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत. पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षानुवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपले आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रुपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करतात. पैसा मिळतोच मेहनतीला, ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बरं, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही नाव सांगितलं बा माझ्या.

0: आपल्याकडे आणि असं सगळं तो आनंद पैशात मिळण्यासारखा नाही खूप मोठा
1: आहे. तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही. त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते, तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो. अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोललात, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड हानिकारक आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते. त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन, समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घराबाजूने असे वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला, तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते. कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही.
0: अगदी नक्कीच,
1: प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे. ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डनमध्ये उतरवत असाल.
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली ठंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणा सुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषयी या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉ भारती सुदामे. ऐकूया तर.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार

Mayurare. Panan te madu gita gauni. Temban te padin upura banuni. Rimajimanare atala verati. Nartana karilayakara. Mayurare. Fulavita yere pisara. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसली, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू. नको नको, तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा विचारा. पुरे हा, मला माहित आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग. ऐकव ना, किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना. कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा. ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं. अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेक तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुईथुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होतं. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात. आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं. त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे. अगदी आंब्याच्या वनात नचरे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं. जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊनी. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचे, पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्त बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते.

आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं, तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात, मन पटकन म्हणतं, सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे, बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल? जिथवर नजर ठरेल तिथवर फुलेल्याचे बहरलेले पसरलेले ताटवे. जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग? आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी, त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश, आ त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून? आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो, कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना? मन पुन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा, नीला नीला ये गगन, उसपे बादलों की पालकी उड़ा रही है पवन, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, एक किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, तपस्वियों सी अटल है ये पर्वतों की चोटियां, ये सरपसी घुमेरदार घेरदार घाटियां, ध्वजा से खड़े हुए वृक्ष है देवदार के, बगीचे ये गुलाब के, गलीचे ये गुलाब के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है.

हे बघितलं ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे या कुलवाया स्वप्न धरेचे तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रविवर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो होताच येत असेल, प्रत्यक्ष नसेल कदाचित पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र

विश्व निर्माण करण्याची, त्या शक्तीच्या सहाय्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायची असोत, किंवा अंतराळातले ग्रहतारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळी लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, उठुनी मी ही राखे मधुनी धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्ष दीप घन तिमिरांतरी, तेवेन मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटत म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना! जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होतं असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, खत्म होती है जब स्याही उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं

तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेत पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं.

ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आरत पुकारी. अवती भोवती असून दिसेना, शोधी तोच आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात, तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हसू तो वो खिलखिला कर हसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगों तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी, नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचं आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अजय शंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला. सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पीके मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली.

या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 वाजता पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू.

0: इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुविधा द्याव्या अशी खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्काराचं वितरण. पालघरमधल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुरस्कार प्रदान. आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर 6 पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडून विविध मागण्या केल्या आहेत. तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ तैनात करावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेससह अन्य गाड्या सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. रखडलेली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि पीएम गतिशक्ती योजना यामध्ये समावेश करावा. तसंच राजधानी आणि वंदे भारतसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडीचं थांबा द्यावा अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी लावून धरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भीषण विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील अवैध गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये गावठी दारू रसायन आणि वाहनांसह तब्बल 86,83,985 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
4: पालघर जिल्ह्यातल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासोबत 5,00,000 रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत जव्हार प्रकल्पाचा हा गौरव करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 तब्बल 6 पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालघरचे खासदार डॉ हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदसंधारण विषयात पीएचडी केलेले डॉ सुमित ढाक यांनी थेट थायलंडमधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आलाय. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेतीपद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळ्याची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरत आहे. डॉ सुमित ढाक यांचा हा प्रयोग

0: आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांना देशातील प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील केवळ 5 खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी कामगिरी आणि जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता सौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: बहुत बेचैन हो रहा है, कौन कौन से साथी बिछड़ गए पता नहीं.

मैंने नहीं तो

नंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. त्या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले दोन जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवसके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: गोम्भीरता के पर्याय के रूप में जाना जाता है
2: और उनके जो प्रदर्शन होते हैं वो पौराणिक कथाओं, संगीत और भावपूर्ण कठपुतली आंदोलनों के मिश्रण के लिए जाने जाते हैं आरती. और बहुत दर्शकों जो दर्शकों को मंत्रमुग्ध करने के साथ साथ जो वहां के लोक परंपराएं हैं उसके साथ में एक जुड़ाव भी महसूस करवाते हैं.
1: बिल्कुल. और सीमित संसाधनों और घटती लोकप्रियता के बावजूद भीमव्वा ने गांव और कस्बों में व्यापक यात्राएं की और पारंपरिक कलाओं को जीवित रखने के लिए संघर्षरत ग्रामीण कलाकारों के लिए एक प्रेरणा का स्रोत बनी.
2: पारंपरिक कठपुतली कला जो विलुप्त हो रही थी और खतरे में जा रही थी, क्योंकि ऐसी कला है ना जिन्हें बहुत लोग नहीं जानते, तो जब उन्होंने इस खतरे को भांपा तो युवा पीढ़ियों को प्रशिक्षित करने का बीड़ा भी उन्होंने उठाया कि

श्रोतो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमातली पहिली रचना चिपक्कली या चित्रपटातली, गायक कलाकार देवांजली जोशी आणि सहकारी शब्द सोहम मुजुमदार यांचे, संगीत मेमो यांनी दिले.

चिपकली या चित्रपटाचा रिमेक काही बनला नाही, मात्र हा चित्रपट 2023 साली बॉक्स ऑफिसवर आला. मिस्ट्री थ्रिलर हा चित्रपट आहे असं सांगितलं जातं. दिग्दर्शक आणि लेखक कौशिक कार आहेत. यशपाल शर्मा, योगेश भारद्वाज आणि तनिष्ठा विश्वास यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रपटात एका लेखकानं लिहिलेल्या खुनाच्या कथेसारखाच प्रत्यक्ष खून घडतो आणि मग एक गुप्तहेर त्या लेखकाची चौकशी करतो. चौकशी दरम्यान वास्तव, कल्पना, गुन्हा आणि मानवी विचारसरणी या सगळ्यांभोवती हे रहस्य उलगडत जातं. हा चित्रपट पारंपरिक मसाला आणि मनोरंजनापेक्षा विचार करायला लावणारा आणि वेगळ्या धाटणीचा थ्रिलर मानला जातो. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया छत्रपती या चित्रपटातली रचना. हा चित्रपट 2023 मध्ये रसिकांच्या भेटीला आला. हा ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे. 2005 तेलगू चित्रपट छत्रपतीचा हा चित्रपट रिमेक आहे. याचे दिग्दर्शक व्ही विनायक आहेत. प्रमुख भूमिका बेल्लमकोंडा श्रीनिवासा यांची या चित्रपटात आहे. कथेविषयी जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि देव नेगी यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत तनिष्क बागची, शब्द मयूरपूर यांचे.

2023 साली आलेल्या छत्रपती या चित्रपटाची संपूर्ण कथा जर सांगायची झाली तर शिवाजी अर्थात या चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका केली तो बल्लमकोंडा श्रीनिवास हा पार्वतीचा दत्तक मुलगा असतो. पार्वतीचा स्वतःचा मुलगा अशोक असतो. पार्वती शिवाजीवरही तितकंच प्रेम करत असते पण अशोकला याचा मत्सर वाटत असतो. एका हिंसक घटनेदरम्यान कुटुंब वेगळं होतं आणि शिवाजी आपल्या आईपासून दूर जातो. शिवाजी निर्वासितांच्या वस्तीत पोहोचतो जिथं गरीब लोकांवर स्थानिक गुंड माफिया अत्याचार करत असतात. शिवाजी अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि लोकांचे संरक्षण करू लागतो. त्याच्या या धैर्यामुळे लोक त्याला छत्रपती म्हणू लागतात. पुढे होतं असं, या प्रवासात त्याची भेट सपनाशी होते आणि दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं पण दुसरीकडे गुंड नेते भैरव आणि भवानी यांना शिवाजीचा वाढता प्रभाव मात्र खटकतो. ते त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान अशोकला समजतं की शिवाजी जिवंत आहे. मत्सरामुळे तो गुंडांशी हातमिळवणी केलेला असतो आणि शिवाजीविरुद्ध कट रचतो. अनेक संघर्ष मारामाऱ्या आणि षडयंत्रानंतर शिवाजी आपल्या शत्रूंना पराभूत करतो. शेवटी शिवाजी आपल्या आईला अर्थात पार्वतीला शोधून काढतो. अशोकला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो शिवाजीची माफी मागतो. कुटुंब पुन्हा एकत्र येतं आणि या कथेचा शेवट सुखात्मिकेत होतो. अशी ही कथा छत्रपती या चित्रपटाची. आता ऐकूया अनेक हा हिंदी चित्रपट. या चित्रपटातली रचना सुनिधी चौहान आणि विवेक हरिहरन आणि अनुराग यांच्या स्वरातली ही रचना शकील आझमी यांची आहे. संगीत अनुराग साखिया. ऐकूया.

0: अनेक या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. अनेक हा चित्रपट 2022 साली रसिकांच्या भेटीला आला. हा राजकीय ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलंय. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसत आहेत आयुष्मान खुराना. चित्रपटाची कथा ईशान्य भारतातील अर्थात नॉर्थ ईस्ट इंडियातील संघर्ष, वेगळेपणाची भावना, वंशभेद आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आहे. थोडक्यात कथा जर सांगायची झाली तर अमन उर्फ जोशुआ आयुष्मान खुराना हा भारत सरकारचा गुप्त एजंट असतो. त्याला ईशान्य भारतात शांतता करार घडवून आणण्याचं काम दिलं जातं. तिथं विविध बंडखोर गट आणि सरकारी यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू असतं. त्याची भेट आयडो नावाच्या तरुण बॉक्सरशी होते. आयडोचं स्वप्न भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचं असतं, पण तिला तिच्या ईशान्य भारतातील ओळखीमुळं अनेकदा भेदभाव सहन करावा लागतो. अमन आपल्या मोहिमेदरम्यान बंडखोर गटामध्ये घुसखोरी करतो, मात्र जसजसा तो परिस्थिती समजून घेतो तसतसं त्याला जाणवतं की प्रश्न हा फक्त दहशतवाद किंवा बंडखोरीचा नाहीये, तर ओळख, सन्मान आणि समान वागणुकीचाही आहे. एकूणच चित्रपटाची शेवटची गोष्ट जर सांगायचं झालं तर या चित्रपटात शेवटी पूर्ण नायक विजय असा हा पारंपरिक शेवट नाही, तर शांतता प्रक्रियेत काही प्रगती होते. पण चित्रपट प्रेक्षकांसमोर एक मोठा प्रश्न ठेवतो, तो म्हणजे असमानता. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय म्हणून स्वीकारलं जातं का हो, हा एक प्रश्न रसिकांवर सोडून हा चित्रपट एक वेगळा ऍक्शनपेक्षा सामाजिक आणि राजकीय संदेशावर भर देत जातो. हा चित्रपट अर्थात अनेक हा चित्रपट मसाला मनोरंजनापेक्षा विचार करायला लावणार आहे, एवढं मात्र नक्की. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. आमच्या कार्यक्रमांविषयी
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि

वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

ऐकूया हिरोपंथी टू या चित्रपटातलं ए आर रहमान, स्वगत राठोड, फैज मुस्तफा यांच्या स्वरात महबूब यांची रचना.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मिस्टर मम्मी या चित्रपटातलं हरजोत कौर, स्नेहा खमवालकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं स्नेहा खमवालकर यांच्या संगीत नियोजनातलं कुमार यांचं गीत.

0: मिस्टर मम्मी हा चित्रपट 2022 मध्ये रसिकांच्या भेटीला आला. हा हिंदी कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. दिग्दर्शक शाद अली असून यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. त्यांच्यासोबत महेश मांजरेकर आणि राकेश बेदी देखील दिसत आहेत. हा चित्रपट समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून फारसा पसंतीचा आहे असं सांगितलं गेलेलं नाही, परंतु रितेश आणि जेनेलियाची जोडी मात्र पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाल्यामुळे प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहिला असं म्हणायला हरकत नाही. इथं हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे.
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: शोधो आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. काही निवडक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्या आणि आमच्या सोशल मीडिया हँडलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आमच्या तुमच्या प्रियजनांना शेअर करा. ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्झ वरून. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा आमच्या युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश निचुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवा वाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो

0: तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
0: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
0: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
0: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अभूतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्रीमधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हसतात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझा वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझा वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्याम

0: आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस. या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर. लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
1: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाहीत. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
0: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
0: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारावदे कानामध्ये गीत गाईन तुला, तापहरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले भगशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना,

0: आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: ताने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रुपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खान्देशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगारांचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो,

0: गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला। ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची शेतकऱ्याची काळजी घेत होते। त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते। पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता। हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, त्या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल। बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो।
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे। काळ होता 1940 ते 1942। महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती। पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल। याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली। सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती। गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे। त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले।
0: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला। 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले। अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला। त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा। गुरुजी भूमिगत झाले। पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला। साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे। गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते। एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती। अचानक पोलिसांची गाडी खाली आली। आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते। त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले। पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे। त्यांनी गुरुजींना जाऊ दिले। गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले। भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे, त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील।
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते। भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले। त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली। त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली। जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले। 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली। सततच्या भूमिगत

0: झोपोळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
1: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा. याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसुभरही डगमगला नाही.
0: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
1: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
0: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतरभारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आव्हान केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950

0: दास हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला, त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.

0: हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
1: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. संध्याकाळचे 6 वाजले. आता प्रसारित करत आहोत मराठी गाणी. सुरुवातीला शांता शळके यांचं गीत आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. संगीत देवदत्त साबळे.

आता कुठवर धीर मी धरू काळीच कळसाय बघ हुरहुरू सजणे नको ग माग फिरू माझ्या सुरात सुरये भरू माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहून.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: ऐकूया वंदना विटणकर यांची रचना कृष्ण कल्ले यांच्या स्वरात, संगीत अनिल मोहिले।

0: गाजलेली भावगीता आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. आमचे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसं ओळखलंस?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. कार्यक्रम प्रसारित होतोय मराठी गाण्यांचा. आता ऐकूया वंदना वेटणकर यांची रचना मोहम्मद रफींच्या आवाजात, ज्याला संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलंय.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: आता ऐकूया वसंत निनावे यांचं लग्नगीत, अपर्णा मयेकर आणि ललिता यांच्या आवाजात, संगीत दत्ता डावजेकर।
4: ही आहे टिक्कोजीच्या आणि सोनूच्या लग्नाची चित्तरकथा। तसं पाहिलं तर नुसत्या टिक्कोजीच्या आणि सोनूच्याच नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच लग्नाची। सोनू वयात आली आणि सोनूच्या बापाचे जोडे झिजू लागले। एकदाचे टिक्कोजी पसंद पडले, साखरपुडाही झाला। सोनूला चिडवून चिडवून मैत्रिणींनी जीव नकोसा करून सोडला,

0: मैत्रिणींच्या चेष्टेनं सोनूचा जीव असा नकोसा झाला तर हुंड्याच्या ओझ्यानं सोनूचा बाप बिचारा वाकून गेला. लग्नातली ही देणीघेणी जीव घेणीच.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
2: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
2: पुणे सोलापूर हायवे मोंडणी.
1: संपर्क 87400304008.
3: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत निनावे यांचं लग्नगीत अपर्णा मयेकर ललिता आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत दत्ता डावजेकर.

0: लग्नाची तिथी उजाडली, सोनू आपल्याच मनोराज्यात दंग, रुक्मिणीनं श्रीकृष्णाला आपल्याला पळवून नेण्याबद्दल पत्र धाडलं, तसंच तिनंही मनोमन तिच्या श्रीकृष्णाला म्हणजे टिकोजीरावाला पत्र धाडलं. गौरीहर पूजित धडधडत्या अंतःकरणानं ती त्याची वाट पाहत राहिली.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: इथं मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतो. पुन्हा भेटो पुढच्या कार्यक्रमात. आता आमच्या कार्यक्रमांविषयीची निवेदन.
4: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
5: श्रोते हो, दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य. दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे. संत रविदास, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रहीम, गुरुनानक, बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमात

0: माझ्या माध्यमातून घेणार आहोत. दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.
1: काय हो, दवाखान्यात जातो म्हणालात आणि लगेच घरी आलात?
2: अगं उपचार झाले सुद्धा.
1: काय जादू वगैरे आहे का काय?
2: अगं एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
1: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलापूर.
3: मोबाईल 99217555.
4: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला भक्तिगीत झुटिया रॉय यांच्या आवाजात, रचना संत कबीरदासांची.

0: हिंदी भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत, एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वरून.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया बॅ बॅ ब्लॅक शिप या अल्बम मधलं सोनू निगम यांच्या स्वरातलं गीत शब्द सुनील सर्वे, संगीत रोशन आणि शान.

0: परम पूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
1: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
0: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.

श्रोतो, आज रात्री 9 वाजता आम्ही शल्य संवाद हा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रमात स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. त्यानंतर आरोग्य जागर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी सुजाता कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्र. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफींच्या आवाजातली ही रचना. गझल या चित्रपटातली ही रचना साहिर लुधियानवी यांची आहे. संगीतकार मदन मोहन.

0: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
1: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.

0: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर. प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
3: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
3: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 90 11 33 82 83.
5: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
7: इथं हिंदी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो, आज रात्री 9 वाजता शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रमात आज स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर 9:15 आरोग्य जागर कार्यक्रमात वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्र. संध्याकाळचे 6:58 होत आहे. सुरुवातीला काही संदेश आणि जाहिराती. 7 वाजता मुंबई केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं

त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यम आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा के सी वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला

सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पीव्ही सिंधूनं भारताच्या ईशारानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या एम आर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलन सोएडजसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनीत दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

शोधो एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेऊया. यानंतर 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 गावकर मंडळाचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले दैनिक बाजार भाव, हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठीचे असतील. त्यानंतर कृषी सल्ला, कृषी सल्ल्यानंतर जनावरांमधील वंध्यत्व कमी करण्याचे उपाय याविषयी संकलित माहिती आपल्याला ऐकायला मिळेल. वाचक स्वर जयपाल खेडकर यांचा. त्यानंतर फायदेशीर अळंबी लागवड याविषयीची संकलित माहिती आपल्याला ऐकायला मिळेल. वाचक स्वर शिवाई शेळके. रात्री 8:00 काही संदेश आणि जाहिराती. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घ्याल. 9:15 काही संदेश आणि जाहिराती आणि समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रमात स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद. 9:15 आरोग्य जागर आजच्या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्री 9:30 विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण होईल 10:00 पर्यंत. 10:00 हॅलो आपकी पसंत आजचे संवादक श्रीशैल बिराजदार. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त सेवा विभागाची विशेष मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकली. श्रोतो हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. काही निवडक कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या आणि आमच्या सोशल मीडिया हँडलला सबस्क्राईब करा.

आणि आपल्या प्रियजनांना या सोशल मीडिया लिंक्स अवश्य पाठवा. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM 103.4 MHz वरून. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे.

0: संगीतकार प्रभाकर जोग यांनी व्हायोलिनवर वाजवलेली धून आत्ताच आपण ऐकली, जेथे सागरा धरणे मिळते. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. 7:15 वाजतायत. आता वृत्त विशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: विशेष

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणिक चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेराही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200+ देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 ला 24+32 संघ करण्यात आले. 1998 ते 2026 पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफानी 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण ती 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होती. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहे. त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात.

0: परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 1922 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमती जमती आणि आव्हानं पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोलला त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढ्या पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्देसारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडस आपल्या श्रोत्यांना सांगू
0: शकता. तू अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नाही का शकत. किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र
1: ठरतो.
0: किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इट्सेल्फ हे मोठं आव्हान
1: आव्हान
0: त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटर आहेत त्यातले काही पात्र झाले होते, उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितलंय की कॅमेरून जो 1990 साली गतविजेते, तेव्हाच्या गतविजेते अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्समध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅनडिएगो असेल किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधलं जगातले आघाडीच्या वीक स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉलसाठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष. आता केप वर्देचं हे 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीनी सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियातनं आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचा फिफा रँकिंग

0: इन्हें ट्राइंग शी सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे. त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत आणि आता चमचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल, कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची इराणच्या कोट्याची तिकीटं पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि मला ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
0: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल.
1: बरोबर.
0: इथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो. त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती आणि त्यावेळेला रशियाने युद्धखोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफाने एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही. फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफाने रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी काय आहे किंबहुना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. टेक टू म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉचा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहितीये की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याच्यामुळे दूर आहे की सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर 1-3 जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलं. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देणं आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थिती तिचा एक कॅनव्हस यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट जे काही सगळी विचारधारा होती त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊक आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला, जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50च्या दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 साली एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66च्या वर्ल्ड कप वरती बहिष्कार फटाकला, इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हते, तर फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो वाद होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 2022 ला कतारमध्ये एक राग उफाळून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्री. अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाईज करणार. त्यामुळे साईडचे UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणीकुंडी केली होती. त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर झाले. ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यामुळे कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण कितीही तू सोशल मीडियापासून दूर राहा, कितीही तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल

0: पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही, त्याच्यातून ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. 7:30 वाजले, आता प्रसारित करत आहोत गावकरी मंडळाचा कार्यक्रम.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948. दिनांक 11 जून 2021.

सुरुवातीला ऐकूया बाजारभाव. कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले दैनिक बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठीचे आहेत. सुरुवातीला निरळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावे. बीट 1500 ते 2500, कारली 4000 ते 4500, वांगी 1000 ते 5000 रुपये, कोबी 1000 ते 2000, ढोबळी मिरची 3000 ते 4500, गाजर 800 ते 2000, फ्लॉवर 720 ते 1760, चिकू 2000 रुपये, गवार 3000 ते 6000, कोथिंबीर 100 नगांचा भाव 300 ते 1000 रुपये, काकडी 400 ते 4200, लसूण सुका 7000 ते 14000 रुपये, चाकवत 100 नगांचा भाव 600 ते 800, हरभरा पिवळा 5680 ते 690, हिरवी मिरची लोकल 3300 ते 4500, पेरू 500 ते 2000, जांभूळ 2000 ते 12000, कांदापात 100 नगांचा भाव 900 ते 1500, भेंडी 1000 ते 5000, लिंबू 1000 ते 6000, हापूस आंबा नगांचा भाव 400 ते 1000 रुपये, आंबा क्विंटलचा भाव लोकल 1500 ते 3500, मेथी भाजी 100 नगांचा भाव 300 ते 2000, मोसंबी 2000 ते 7000, कांदा लाल 100 ते 2700, पपई 400 ते 1000, अननस 1000 ते 2700, डाळिंब 500 ते 19000 रुपये, बटाटा 900 ते 1250, राजगिरा 100 पेंड्यांचा भाव 500 रुपये, तांदूळ मसुरा 35 ते 7000 रुपये, शेपू 100 पेंड्यांचा भाव 800 ते 1300, ज्वारी मालदांडी 3800 ते 4400, सोयाबीन 6445 रुपये, पालक 100 पेंड्यांचा भाव 300 ते 700, टोमॅटो वैशाली 300 ते 4500, कलिंगड क्विंटलचा भाव 400 ते 1200, गहू शरबती 2610 ते 3995 रुपये. श्रोतेहो, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले दैनिक बाजारभाव आताच आपण ऐकले. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठीचे होते. निराळा उल्लेख नसलेले भाव हे

0: प्रति क्विंटलचे होते. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. गावकरी मंडळाच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये शेडनेट हाऊसमधील फॉगिंग प्रणालीचा कधी आणि कशा पद्धतीनं वापर करावा याबाबतची माहिती आपण घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये शेडनेटमधील फॉगिंग सिस्टीमची देखभाल, फिल्टरची स्वच्छता, नोझल्सची निगा आणि चोकअप काढणं यासोबतच फ्लशिंगबाबतची माहिती आपण आता घेणार आहोत. शेडनेटमधील फॉगिंग सिस्टीमची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नियमित देखभाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर देखभाल योग्य नसेल तर नोझल चोकअप होणं, पाण्याचा दाब कमी होणं किंवा पिकांवर पाणी ठिबकणं असे प्रश्न निर्माण होतात. फॉगर्सचे नोझल हे अत्यंत बारीक असतात, त्यामुळे कचऱ्याचा लहान कणही ते बंद करू शकतो. दर आठवड्याला फिल्टर उघडून त्यातील चकत्या स्वच्छ पाण्यानं आणि ब्रशनं धुतल्या पाहिजे. यामुळे डिस्क आणि स्क्रीन फिल्टर स्वच्छ राहतो. सँड फिल्टरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विहिरीचं पाणी वापरत असाल तर दर 15 दिवसांनी बॅकवॉश करून वाळूमधील कचरा साफ करावा. क्षारयुक्त पाण्यामुळे नोझलच्या तोंडाशी पांढरट थर साचतो. जर नोझल चोक झाले असतील तर ते काढून सौम्य हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या द्रावणामध्ये, ज्या द्रावणाची तीव्रता साधारणतः 1% इतकी असेल, यामध्ये 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवावेत आणि नंतर स्वच्छ पाण्यानं धुवावेत. नोझलच्या बाहेरील बाजूला साचलेले क्षार हे स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करावा. टोकदार सुई किंवा वायर वापरणं टाळावं, कारण यामुळे नोझलचा आकार बिघडून पाण्याचे थेंब मोठे पडू शकतात. सोबतच पाईपलाईनमध्ये साचलेला कचरा काढण्यासाठी फ्लशिंग करणं गरजेचं आहे. महिन्यातून किमान 2 वेळा लॅटरलची शेवटची टोकं उघडावीत आणि जोरात पाणी सोडावं. यामुळे पाईपमध्ये साचलेली घाण निघून जाते. फॉगिंग बंद केल्यानंतर काही नोझल्समधून पाणी ठिपकत राहतं की नाही हे तपासणं देखील जरुरीचं आहे. जर पाणी टपकत असेल तर त्यातील अँटी ड्रीप रबर खराब झाले असू शकतात, ते त्वरित बदलले पाहिजे. यामुळे पिकांच्या पानांवर बुरशी पडण्याचा धोका कमी होतो. फॉगिंग सुरू असताना सिस्टीममध्ये पुरेसा दाब, म्हणजे साधारणतः 4 ते 5 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर आहे का हे तपासलं पाहिजे. हा दाब कमी असला तर फॉगिंग न होता पाण्याचे मोठे थेंब पडतात. तसंच पंपाची ऑइल लेवल वेळोवेळी तपासली पाहिजे आणि कंपनीच्या सूचनेनुसार हे ऑइल बदललं देखील पाहिजे. पावसाळ्यामध्ये हवेमध्ये आधीच आर्द्रता जास्त असते, त्यामुळे फॉगिंगची गरज अनेकदा आपल्याला भासत नाही. अशा काळात सिस्टीम दीर्घकाळ बंद राहणार असेल तर पाईपलाईन पूर्णपणे कोरडी करून ठेवावी, जेणेकरून यामध्ये शेवाळ साचणार नाही. या पद्धतीनं शेडनेटमधील फॉगिंग सिस्टीमची देखभाल केली तर फॉगिंग सिस्टीम बंद पडणं किंवा खराब होणं अशा नुकसानीच्या बाबी आपल्याला टाळता येतात.
0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला. आता जनावरातील वंध्यत्व कमी करण्याचे उपाय याविषयीची संकलित माहिती, ही माहिती आपल्याला सांगतील जयपाल खेडकर, ऐकूया.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अयोग्य आहार, खनिजांची कमतरता हे जनावरातील वंध्यत्वाचं मुख्य कारण आहे. काही वेळा पूर्ण वंध्यत्व अनुवंशिक कारणांनी होऊ शकतं. जनावरांच्या अनुवंशिक तपासणीबरोबरच प्रजनन व्यवस्थापन सुद्धा यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. वंध्यत्व म्हणजे जनावरांची पुनरुत्पादन करण्यास असमर्थता किंवा गर्भधारणा करण्यास असमर्थता. हे वंध्यत्व पूर्णत किंवा अंशत असू शकतं. मादी पुन्हा पुन्हा माजावर येणं हे अंशत वंध्यत्वाचं प्रमुख लक्षण आहे. याची अनेक कारणं असू शकतात. अयोग्य आहार किंवा आहारामध्ये खनिजांची कमतरता हे मुख्य कारण आहे. काही वेळा पूर्ण वंध्यत्व अनुवंशिक कारणांनी सुद्धा होऊ शकतं. याकडे आपण दुर्लक्ष करतो. अनुवंशिक तपासणीबरोबरच प्रजनन व्यवस्थापन महत्वाचं आहे. आहार, व्यवस्थापन, आजारपण वगळता प्रामुख्यानं वंध्यत्वाची इतर कारणं अनुवंशिक आहेत. जाणून घेऊया व्यवस्थापन पद्धतीबाबत. रेतनाच्या काळामध्ये पोषक तत्वांच्या अभावामुळे कमकुवत पिढी तयार होते. यामध्ये पुनरुत्पादन क्षमतेचा आभास जाणवतो. जनावरांमधील माज वेळेवर ओळखणं आणि योग्य वेळी रेतन करणं महत्वाचं आहे. परिपक्वतेच्या काळामध्ये जनावरास खनिज मिश्रण आणि

0: शक्य झाल्यास पेंड खाऊ घालावी. क्वचित नराबरोबर जुळी जन्मलेली मादी पूर्णत वंध्यत्व घेऊन जन्मास येते. अशा मादीला फ्री मार्टिन म्हणतात. ऐकूया प्रजन व्यवस्थापनाबाबत. मोठ्या कळपामध्ये निवड प्रक्रियेमुळे आणि छोट्या कळपामध्ये इनब्रिडिंगमुळे अनुवंशिक बदल होतात. निवड प्रक्रियेमुळे सकारात्मक आणि इनब्रिडिंगमुळे नकारात्मक बदल कळपात होतात. इनब्रिडिंग म्हणजे जवळच्या नात्यामध्ये, जसं की नर संतती, मादी पुत्र, भावंड यांच्यामध्ये प्रजनन केल्यामुळे सारखेपणा निर्माण होतो. कळपामध्ये इनब्रिडिंग वाढल्यास अप्रगत असलेली जनुकं व्यक्त होतात. अशी जनुकं शारीरिक वाढ, पुनरुत्पादन, उत्पादन क्षमता या घटकांवर विपरीत परिणाम करतात. काही पिढ्यांनंतर कळपातील अर्भकांचं वजन वाढण्याची क्षमता कमी होते. जनावरांमध्ये अंशतः वंध्यत्व येतं. हे टाळण्यासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापन महत्वाचं आहे. जनावरांमध्ये एक नरापासून अनेक मादी गर्भधारणा करतात. एका कळपात मर्यादित नर ठेवले जातात आणि हेच नर पिढ्यानपिढ्या प्रजननासाठी वापरले जातात. म्हणून इनब्रिडिंग वाढतं. या समस्येवर मात करण्यासाठी कळपातील नर वेळोवेळी बदलणं आवश्यक आहे. नर बदलल्यानं कळपातील इनब्रिडिंग टळतं, तसंच नवीन नराची जनुकं कळपात येतात. पुढील पिढी अधिक समृद्ध होण्यास यामुळे मदत होते. गटप्रजनन प्रणालीच्या सहाय्यानं नराची अदलाबदल केल्यास इनब्रिडिंग टाळता येतं. उत्तम परिणाम दिसून येतात. इनब्रिडिंग टाळण्यासाठी नात्यात समागम टाळणं हे आवश्यक आहे. जाणून घेऊया जनावरातील गुणसूत्रांचे दोष याबाबत. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये गुणसूत्र असतात. या गुणसूत्रांवर जनुक असतात. यामुळे दुग्ध उत्पादन, मांस उत्पादन, अंडी उत्पादन अवलंबून असतं. पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्र दुप्पट होऊन दोन पेशीत जातात. पण क्वचित वियोग न झाल्यास गुणसूत्रामध्ये दोष निर्माण होतात. असे दोष लैंगिक गुणसूत्रामध्ये निर्माण झाल्यास जनावरामध्ये वंध्यत्व निर्माण होतं. गुणसूत्रामध्ये संरचनात्मक विकृती झाल्यानं विसंगती निर्माण होते. सदृश निरोगी दिसणारं जनावर सामान्य पुनरुत्पादन करण्यास असक्षम असतं. गुणसूत्रात संरचनात्मक विकृतीचे मुख्यतः चार प्रकार आहेत. गुणसूत्रांचं क्रमपरिवर्तन, गुणसूत्र लोप पावणे, गुणसूत्रांची प्रत बनणे आणि गुणसूत्रांचं स्थानांतर. या चार प्रकारातील सर्वात घातक दोष म्हणजे गुणसूत्रांचं स्थानांतर. गुणसूत्रांचं स्थानांतर झाल्यास जनावराची प्रजनन क्षमता कमी होते. रोबस्त्रोनियन स्थानांतर या प्रकारचे नर हे प्रजननक्षम नसतात. ते दोषपूर्ण शुक्राणूपेशी निर्माण करतात. असे नर प्रजननासाठी वापरल्यास मादीमध्ये गर्भपात होतो. हे गर्भपात गर्भधारणेच्या अवघ्या काहीच दिवसात होत असल्यानं लक्षात येत नाही. त्यामुळे मादी परत परत माजावर येते. यालाच आपण अंशतः वंध्यत्व म्हणतो. गुणसूत्रात दोष निर्माण न होऊ देणं हे आपल्या हातात नसलं तरी प्रजनन व्यवस्थापन करून आपण असं जनावर ओळखू शकतो. त्यांना कळपातून बाहेर काढल्यामुळे पुढच्या पिढीत दोष प्रसारित होत नाही. ऐकूया जनुकांमधील दोषाबाबत. जनुकही डीएनएची बनलेली असतात. जर डीएनएमध्ये दोष निर्माण झाला तर शरीर योग्य प्रमाणात प्रथिनं बनवू शकत नाही. काही जनुकं ही प्रजनन क्षमतेशी संबंधित असतात. म्हणूनच जनुकं दोषांमुळे वंध्यत्व निर्माण होतं. प्रजनन आणि गर्भधारणा घडून येण्यासाठी अनेक संप्रेरकाची आवश्यकता असते. हे संप्रेरक निसर्गत प्रथिनं असतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे मादीमध्ये तर एन्ड्रोजन हे नर संप्रेरक आहे. जनुकांमधील दोषामुळे या संप्रेरकात दोष निर्माण झाल्यास प्रजनन क्षमता कमी होते. नर किंवा मादीमध्ये काही अनुवंशिक दोष असल्यास ते वासरामध्ये वारसानं जातात. यासाठी जनुक दोषांसाठी तपासणी करता येते आणि कार्यक्षम जनावरांची निवड करून प्रजनन करता येतं. या पद्धतीनं जर जनावरांचं आपण व्यवस्थापन केलं तर जनावरातील वंध्यत्व कमी करण्यास याची मदत होते.
1: जनावरातील वंध्यत्व कमी करण्याचे उपाय याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकली. ही माहिती आपल्याला सांगितली जयपाल केडकर यांनी. आता फायदेशीर आळंबी लागवड याविषयी संकलित माहिती. वाचक स्वर शिवाई शेळके.
2: नमस्कार. गावकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या भारत देशात मनुष्यबळ भरपूर आहे. शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. परंतु आपापल्या परिस्थितीनुसार सर्वांनाच उच्च शिक्षणाची संधी मिळेलच असे नाही. सध्याच्या स्पर्धेच्या जगात सर्वांनाच नोकरीची संधी कशी मिळेल?

प्रत्येकाला आपल्या जीवनाचा मार्ग शोधावा लागतो. तरुण असो की महिला असो, कोणत्याही प्रकारचा माणूस असो, त्यांनी काही कला अवगत केल्या तरच तो काहीही करू शकतो. दुग्ध व्यवसाय, शेतीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उत्पादन, अळिंबी उत्पादन, नर्सरी असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतात. कोणताही व्यवसाय करावयाचं म्हटले तर आपल्याकडे त्या व्यवसायासंबंधी ज्या मूलभूत बाबी आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत का, त्या आपण उपलब्ध करू शकतो का, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपल्याकडे मनुष्यबळाची उपलब्धता किती आहे, त्या व्यवसायासंबंधी आपल्याला ज्ञान किती आहे, आपल्याला आवड निर्माण झाली तर आपण ज्ञान कसे मिळवणार, कला कौशल्य कसे अवगत करणार, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येणार आणि त्यांचा आपण सारासार विचार करून आपल्याला शक्य होणार अशा व्यवसायाची निवड आपण सहजपणे केली पाहिजे. अळिंबी व्यवसाय कोणीही व्यक्ती अगदी किफायतशीरपणे करू शकतो. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विविध व्यवसाय सहजपणे कमी खर्चात, कमी मनुष्यबळात, कमी त्रासात, कमी जागेत कसे करता येतील याबाबत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेली आहेत. कला कौशल्य समजून घेतले, प्रशिक्षण घेतले तर अळिंबी उत्पादनासारखा व्यवसाय कोणीही व्यक्ती अगदी किफायतशीरपणे करू शकतो. शेतकरी बंधूंनो, अळिंबी अतिशय बहुपयोगी आहे. अळिंबी उत्पादनाला अलीकडे जास्त महत्व येऊ लागले आहे. त्याचे कारण असे, अळिंबीचे आहारातील स्थान फारच बहुपयोगी आहे. आता अळिंबीच्या अनेक प्रकारापैकी महत्वाच्या धिंगरी अळिंबीबाबत सांगायचे म्हटले तर या अळिंबीची लागवडीची पद्धत सोपी आणि कमी कालावधीची असल्याने सर्वसामान्य माणसांना थोड्याशा प्रशिक्षण आणि कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करता येतो. महाराष्ट्र राज्यातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे. आपल्या आहारात अनेक अन्न पदार्थ उपलब्ध असले तरी सुद्धा अळिंबीस आहारात वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. ताज्या धिंगरी आणि बटन अळिंबीमध्ये असणाऱ्या अन्न घटकांच्या प्रमाणात लक्षणीय तफावत नाही. धिंगरी अळिंबीतील प्रमुख घटकांचे प्रमाण प्रथिने 2.78%, स्निग्ध पदार्थ 0.65%, खनिजे 0.97%, तंतुमय पदार्थ 1.8%, पाणी 90%, खनिजांपैकी पालाश, स्फुरद, कॅल्शियम, लोह, सोडियम इत्यादी उत्तम प्रमाणात आहे. जीवनसत्वापैकी B1, B2 आणि क यांचे प्रमाणही बऱ्याच भाजीपाल्यापेक्षा जास्त आहे. अळिंबीतील प्रथिनांमध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक त्या सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनापेक्षा उच्च प्रतीची व पचनास हलकी असतात. याबरोबर जीवाणू, विषाणू, बुरशी प्रतिकारक असलेली प्रथिने अळिंबीमध्ये असतात. जीवनसत्व B2 मुळे शर्कयुक्त पदार्थांचे पचन, रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होणे व लहान मुलांचा बेरीबेरी रोग निवारण्यास मदत होते. क जीवनसत्वामुळे मुलांना स्कर्वी रोग, नायसिन आणि पेटोथिनिक आम्लामुळे त्वचेचे रोग निवारण्यास तसेच हातापायांच्या तळव्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. लोह, तांबे या खनिजांचे दात हाडे यांच्या वाढीसाठी चांगल्या दृष्टीसाठी उपयोग होतो. फॉलिक आम्लाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे येणारा अशक्तपणा कमी होतो. अळिंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी आरोग्यवर्धक ठरते. अळिंबीमध्ये असलेल्या विविध औषध गुणधर्मांमुळे प्रामुख्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, पोलिओ, एड्स, दमा, फुफ्फुसांचे रोग, वंध्यत्व, विषाणूजन्य तसेच जीवाणूजन्य रोग प्रतिबंधास, अगर उपचारास विशेष उपयोग होतो. म्हणून अळिंबीस हेल्थफुल असे संबोधतात. तरी शेतकरी बंधूंनो, अशा या बहुपयोगी अळिंबी उत्पादनाचा व्यवसाय करताना जागेची निवड, अनुकूल वातावरण आणि लागवडीसाठी लागणारे माध्यम याबाबतची शास्त्रीय माहिती घेणे गरजेचे आहे. लागवडीपूर्व तयारीसाठी माध्यम, प्लास्टिक पिशव्या, मांडणी आणि बियाणे या बाबी विचारात घेणे महत्वाचे आहे. तसेच हा व्यवसाय करणाऱ्याने काडाचे निर्जंतुकीकरण करणे, बेड भरणे, पिकांची निगा आणि काढणी या मुद्द्यांची शास्त्रीय माहिती घेऊन जर व्यवसाय केला तर तो शेतकरी बंधूंना नक्कीच किफायतशीर ठरणार आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पुणे शहरातील शिवाजीनगर भागात कृषी महाविद्यालय

0: महाविद्यालय सन 1907 पासून कार्यरत आहे. या कृषी महाविद्यालयामध्ये आळिंबी संशोधन प्रकल्प फार वर्षापासून कार्यरत आहे. अतिशय चांगले प्रशिक्षण घेतल्यावर कलाकौशल्य अवगत केल्यानंतर आपला स्वतःचा मोठा व्यवसाय आपण यशस्वीपणे सुरू करू शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, फायदेशीर आळिंबी लागवड याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकली. ही माहिती आपल्याला सांगितली शिवाय शेळके यांनी. गावकरी मंडळ या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरातली आले वयात राया या चित्रपटातली रचना कल्याण इनामदार यांची. संगीत प्रभाकर पंडित यांनी दिलंय.

0: कार्यक्रमात यानंतर आणखीन एक रचना चोराच्या मनात चांदणे या चित्रपटातली ही रचना सुधीर मोघे यांची आहे. गायक कलाकार पुष्पा पागधरे आणि सहकार संगीतकार सुधीर फडके.
1: पावना दिसतोय नवा.
2: अहो बर कुठं आहे तो?

0: तिथे गावकरी मंडळाचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना संतोष पवारचा नमस्कार. रात्रीचे 8 वाजतायत. आता काही संदेश आणि जाहिराती.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100. मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, सात रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91-72-710-499.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप फोळकर यांचं फोळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95-79-790-940.
4: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
5: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
4: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
5: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
4: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
2: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
3: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-257-323, 98-81-145-746, 97-63-041-415 आणि 99-21-609-018.
6: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जाव यास चांदीचा दीप, विष्णू रूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनर्शांसह करू लेकीचा ही थाट.
7: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
8: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
9: कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
2: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
9: मोबाईल 91-30-396-809.
10: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
11: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
12: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या

0: समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर।
1: मोबाईल 77192225.
2: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM 103.4 MHz वरून। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत।

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.

विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पीव्ही सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी

0: आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते। या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली। काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे। न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन। विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय। ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू। भारताकडून तीव्र निषेध। आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: श्रोतो आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM बँड 103.4 MHz वरून अर्थात आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून। रात्रीचे 8:15 वाजलेत। आता जाहिरात प्रसारणानंतर मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
1: कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या रचना जलसंगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले। पहिली रचना सुरेश भट यांची।

कवी भारा तांबे यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकली, ज्याला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. आता लता दीदींच्या आवाजात आणखीन एक रचना कवी भारा तांबे यांची.

0: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकरांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत अनिल अरुण यांनी दिलंय।

मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वरून. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. आज रात्री 9 वाजता शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रमात स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉ श्रीकांत माकम यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकरांचं गीत, ज्याला संगीत स्वतः सुधीर फडके यांनी दिलं.

इथं मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 103.4 MHz वरून. रात्रीचे 8:45 वाजता आहेत. सुरुवातीला काही संदेश आणि जाहिराती. ठीक 8:45 वाजता समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहलक्ष घेतलं.

0: दर्ज कराया। ऑस्ट्रेलियन ओपन बैडमिंटन में पीवी सिंधु और तन्वी शर्मा सिंगल्स क्वार्टर फाइनल में पहुंची और फीफा विश्व कप आज रात रंगारंग उद्घाटन समारोह के साथ शुरू होगा। पहले मुकाबले में मेजबान मैक्सिको और दक्षिण अफ्रीका होंगे आमने सामने। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 9 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत शल्य संवाद। तत्पूर्वी जाहिरात प्रसारण।
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
3: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज।
3: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156। अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
2: मोबाईल 920 95 94 290।
3: वेळ सकाळी 10:30 ते 8। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल।
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
3: रात्र अभ्यासिकेची ही सोय। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल।
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
4: कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
5: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
4: मोबाईल 91 30 396 809।
1: शोधो आता प्रसारित करत आहोत शल्य संवाद। सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रमात स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील, ऐकूया।
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर।
2: मोफत मोफत मोफत, जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल।
3: प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल,
2: 146 रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर।
3: मोबाईल 97 67 48 37 81 किंवा 94 20 73 95 81।
7: श्रोते हो नमस्कार। सर्जन सप्ताह विशेष मालिका आपण सुरू केली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण आपल्या आरोग्याशी निगडीत महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत। तर श्रोते हो, 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो। तर श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर श्रीकांत माकम सर, गॅस्ट्रो सर्जन म्हणून कार्यरत आहेत। सर, आज आपल्याला स्वादुपिंडाचे आजार कोणते कोणते आहेत याविषयीची माहिती सांगणार आहेत. तर प्रथमतः कार्यक्रमामध्ये आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
8: नमस्कार मॅडम.
7: सर, आता आपण

0: स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रिया याविषयी आज कार्यक्रमामध्ये थोडी माहिती आपल्या श्रोत्यांना सांगणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज शरीरात नेमकं कोणतं कार्य करतात आणि त्याच्या आजारांची प्रमुख कारण कोणती आहेत?
1: स्वादुपिंडाचे प्रमुख कार्य हे अन्नाचे पचन करणे. आपण अन्न खातो की त्याच्यामधील जे जटिल मॉलिक्युल्स असतात तर त्याचे सूक्ष्म रूपामध्ये विघटन करणे. तर हे अमायलेज लायपेज प्रोटीएजेस ह्याचं जी तयार करण्याचे जे स्थान आहे तर ते स्वादुपिंडात असतं. तर ह्याच्यासोबत आणखीन जे आपण आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं जे काम आहे ते मुख्यतः स्वादुपिंडाचंच आहे. तर आपण ह्याला मेटाबॉलिक फंक्शन म्हणतो. ज्या आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी शुगर नियंत्रित करण्यासाठी जे इन्सुलिन तयार होतं तर ते या टेल रिजन मधून तयार होते. तर अशा पद्धतीने चयापचय क्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे आहे स्वादुपिंडाचं आहे. स्वादुपिंड हा आपल्या पोटामध्ये जठराच्या पाठीमागे असतो. तर हे स्वादुपिंड जठराच्या पाठीमागे आणि आपल्या मणक्याच्या समोर म्हणजे ह्या दोघांच्या मधात ते स्थित असते. आणि ज्या वेळेला अन्न जठरामध्ये 2-3 तास जेवल्यानंतर ते सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स होतं आणि त्यानंतर छोट्या तळीत जेव्हा सोडलं जातं त्याच सुमारास स्वादुपिंडातून हे जीर्णरस म्हणतो आपण की अमायलेज लायपेज प्रोटीएजेस हे जीर्णरस हे छोट्या तळीमध्ये सोडले जातात. पॅनक्रॅटिक डक्टचं कनेक्शन सुद्धा निसर्गाने इतकं म्हणजे विशेष पद्धतीने केलेलं आहे की लिव्हर मधून येणारी पित्ताची नळी आणि पॅनक्रियाची नळी हे एकत्रितरित्या छोट्या तळीमध्ये ओपन होतात. आणि अशा या थोड्याशा किचकट ह्या प्रकृतीमुळे ह्याचे आजार जे असतात तर फक्त पॅनक्रियाचाच ह्याच्यात अफेक्ट न होता इतर सिस्टीम सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे पॅनक्रियाचं खूप महत्व आहे.
0: खरं आहे सर, आताच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे खरोखर आपण जे जेवतो ते म्हणजे आपल्याला कल्पना पण नसते की आपल्या पोटामध्ये इतकी यंत्रणा कार्यरत आहे त्याच्या पाठीमागे. स्वादुपिंड हे सुद्धा त्यातलं एक महत्वाचं आपण ऑर्गन म्हणजे महत्वाचा भाग शरीरातला म्हणू शकतो. तर सर, पॅनक्रियाटिस म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं कोणती आणि निदान आणि त्याविषयीचे उपचार याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती सांगा.
1: पॅनक्रियाटायटिस म्हणजे पॅनक्रियाजमध्ये आलेली सूज.
0: बरं,
1: मग ही पॅनक्रियाजमध्ये येणारी सूज बऱ्याच कारणांमुळे येऊ शकते. महत्वाच्या ह्याच्यात दोन पद्धतीचे पॅनक्रियाटायटिस राहतात, एक अक्यूट पॅनक्रियाटायटिस आणि एक क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस. तर अक्यूट म्हणजे हे अचानक उद्भवलेलं म्हणजे आधी काही विशेष आजार नाही आणि आधी कधी पोटात दुखत नव्हतं पण काही दिवसांपूर्वी सुरू झालेलं. तर हे शक्यतो जास्तीचं जे आहे मद्यपान केल्यामुळे किंवा पित्ताचे खडे हे पित्तनळीतून येऊन स्वादुपिंडाच्या नळीजवळ अडकल्यामुळे किंवा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त झाल्यास आणि काही अन्न घटकांमधून काही विषारी पदार्थ जर गेल्यास त्याच्यामुळे किंवा काही ड्रग टॉक्सिसिटीमुळे आणि काही लोकांमध्ये मग ते जेनेटिक रिलेटेड राहतं की पॅनक्रियाच्या कामामध्येच मुळात काहीतरी बिघाड होतो तर ते ऑटोइम्युन पॅनक्रियाटायटिस असं आपण म्हणतो. मग ही लक्षणं कशी असतात की पोटाच्या वरच्या भागात सडन अचानक दुखणे, शक्यतो बऱ्याचदा काही जेवण केल्यानंतर किंवा काही लिक्विड घेतल्यानंतर पण दुखणे आणि ते दुखणं जे आहे की एखादा चाकू भोसकल्यासारखं ते दुखणं असतं, म्हणजे की समोरून ते दुखणं सुरू होतं आणि पाठीमागे जास्त जातं आणि पाठीमागे त्याची तीव्रता जास्त असते. तर ह्याच्या उपचाराबाबतीत जर बोलायचं झाल्यास अक्यूट स्टेजमध्ये तातडीने उपचार लागतात. जर रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाही तर याच्यात रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते. तर बऱ्याचदा अशा पेशंटला अत्यवस्थ विभागात किंवा आयसीयू सेक्शन मध्येच ठेवून त्यांना उपचार करायला लागतात. सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन याचा आधार घेतला जातो. लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असते की ज्याच्यामध्ये पेशंटला बरेच दिवस आयसीयू मध्ये ठेवून उपचार करायला लागतात.
0: सर, स्वादुपिंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि लवकर निदान का महत्वाचं आहे?
1: की स्वादुपिंडाच्या कर्करोगामध्ये इतर कर्करोगांप्रमाणेच की भूक कमी लागणे, वजन कमी होणे, साधारणपणे वेट लॉस म्हणजे किती तर एखाद्या महिन्यामध्ये 4-5 किलोपेक्षा जास्त वजन कमी होणे किंवा 6 महिन्यात 10 किलो एवढं वजन कमी होणे एक रफली आपण असं सांगू शकतो. तर अशा अचानक वजन कमी झाल्यास त्यामध्ये कर्करोगाची शक्यताही बाळगली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तपासण्या ह्या केल्या पाहिजे. आणखीन एक लक्षण जे दिसतं तर तिथला जो काही कर्करोगाचा जी सूज असते तर ती पित्ताची नळी ब्लॉक करते. जेव्हा ही पित्ताची नळी एखाद्या खड्याने ब्लॉक होते तर त्याच्यामुळे काबीळ होते, त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो.
0: बरं, स्वादुपिंडाच्या आजारांमध्ये शस्त्रक्रियेची गरज कधी भासते

0: आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत?
1: तर जसे की आता आपण प्रामुख्याने बघितलं की पॅनक्रियाटायटिस जो आजार आहे, पॅनक्रियाच्या आजारांमध्ये अक्यूट पॅनक्रियाटायटिस, क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस आणि पॅनक्रियाटिक मॅलिग्नन्सी, तर हे तीन प्रामुख्याने आढळणारे आजार आहेत. तर अक्यूट पॅनक्रियाटायटिस मध्ये शक्यतो आम्ही स्टेप अप अप्रोच म्हणतो की ह्याच्यामध्ये सुरुवातीला मेडिसिनद्वारेच उपचार करायची जी आहे ते प्रयत्न केले जातात आणि ज्या वेळेला पॅनक्रियाज क्षतिग्रस्त होऊन तिथे लिक्विफॅक्शन प्रोसेस ही जास्त होते, म्हणजे पॅनक्रियाजमध्ये द्रव पदार्थ तयार होतात, लिक्विड्स तयार होतात, त्याचे इन्फेक्शन होतात, मग ते सुद्धा अँटीबायोटिक्सने कव्हर करायचे प्रयत्न केले जातात. त्याच्याने होत नसेल तर दुर्बिणीद्वारे ते पाणी काढलं जातं किंवा सोनोग्राफीद्वारे ते पाणी काढलं जातं. मग हे आपण एकदाच काढू शकतो किंवा जर ते सारखं होण्यासारखी शक्यता असेल किंवा दूषितच जर त्याच्यामध्ये लिक्विड असेल, पस तयार झाला असेल, तर ते सुद्धा मग आपण एन्डोस्कोपीद्वारे त्याच्यामध्ये स्टेंट टाकतो किंवा सोनोग्राफीद्वारे, म्हणजे ह्याच्यात आपण ऑपरेशन न करता. तर ह्याच्याने ते कव्हर झालं तर खूप छान. जर ते होत नसेल आणि वारंवार मग मोठ्या प्रमाणात कलेक्शन होतंय किंवा जे काही कलेक्शन होतं लिक्विड ते खूप थिक असेल, एखाद्या स्टेंटने ते निघत नाही, तर अशा वेळेला मग ऑपरेशन करायला लागतात. मग ह्या ऑपरेशनमध्ये सुद्धा प्रेफरन्स आम्ही पहिल्यांदा दुर्बिणीच्या ऑपरेशन्सना देतो. त्याच्याने होणं शक्य असेल तर ठीक, नाही तर मग ओपन सर्जरी हा शेवटचा अप्रोच असतो. मग हा झाला स्टेप अप अप्रोच, म्हणजे अक्यूट पॅनक्रायटायटिसमध्ये सर्जरी हा शेवटचा ऑप्शन ठेवला जातो, शक्यतो मेडिसिनवरच पेशंटला कव्हर करायचा प्रयत्न केला जातो.
0: बरं, म्हणजे योग्य वेळी उपचार करणं हे आपल्याला जास्त फायद्याचं आहे कोणत्याही आजारामध्ये. तर आता शेवटचा प्रश्न असा आहे की स्वादुपिंड निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार, आपली जीवनशैली आणि काही प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो का, याविषयी आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा.
1: नक्कीच, स्वादुपिंड निरोगी ठेवण्यासाठी पण जी आपली भारतीय पद्धतीचं जे जेवण आहे ते आपण पौष्टिक जेवण, तर
0: सकस आहार
1: ही पोळी भाजी, डाळ भात आणि आहारामध्ये आवश्यक तेवढ्या प्रमाणात दूध, दही, ताक, तूप ह्यांचा समावेश, तर अशा पद्धतीचा जो सकस आहार आहे तो चांगला समजला जातो आणि त्याच्यामुळे काही आपल्या पचन संस्थेला आणि पॅनक्रियाजला हानी होण्याची शक्यता कमी असते. जे काही आपण आता सध्या पाहतो की धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, अतिरिक्त ताणामुळे बाहेरचे जे काही आपण हॉटेल्समध्ये जेवण करणे, प्रिझर्वेटिव्ह फूड्सचं जेवण करणे, फ्रोझन फूड्स खाणे आणि फास्ट फूडचं अतिसेवन, तर ह्याच्यामुळे पचन संस्थेमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्याच्यामुळे पॅनक्रियाजवरचा लोड वाढून पॅनक्रियाजच्या आजारांचं प्रमाण हे सध्या वाढलेलं आहे. त्यामुळे शक्यतो घरचं जेवण करणे, वेळेवर जेवण करणे, झोप व्यवस्थित घेणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्याला स्वतःला म्हणजे एक सेल्फ डिसिप्लिन
0: की स्वयंशिस्त
1: त्याच्यामध्ये राहून कुठल्याही व्यसनापासून दूर राहणे, जसे की तर जमल्यास मेडिटेशन, योगा आणि एक्सरसाइज ह्याच्याने आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणे, हे एवढं जरी केलं तर आपण आपला स्वादुपिंड निरोगी राहील आणि आपण निरोगी राहू.
0: खरे म्हणजे निसर्गानं खरं तर स्वादुपिंड किंवा आपल्या चयापचयासाठी एक निर्माण केलेला अवयव आहे आणि त्याचं कार्य आपण आपल्या आहार जीवनशैलीनं निरोगी ठेवू शकतो. तर सर, आज आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि स्वादुपिंड याविषयी इतकी छान सविस्तर माहिती सांगितली, त्याचं कार्य काय आहे, त्याला होणारे आजार कोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि त्यावर उपचार पद्धती कोणती आहे हे सुद्धा अगदी सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण आज स्टुडिओमध्ये आलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
3: शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रमात स्वादुपिंडाचे आजार याविषयी डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहो.

0: लाहोटी
1: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
5: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
6: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
7: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
6: मोबाईल 9372144434।
2: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार।
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन, सर्व काही एकाच छताखाली मिळतं।
2: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर।
8: संपर्क 9011332883।
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
9: श्रोतो, आता प्रसारित करत आहोत आरोग्य जागर। आजच्या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
10: आरोग्य जागर।
11: श्रोते हो नमस्कार, आरोग्य जागर या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, समाजामध्ये माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा भाग कोणता समजला जातो बरं? तर ते म्हणजे त्याचं लग्न होणं आणि त्यानंतर कुटुंब विस्तार होणं। समाजात माणूस कितीही वेगवेगळ्या स्तरावर यशस्वी झाला तरी सुद्धा अजून दोनाचे चार हात आणि चाराचे आठ असे झाले नाहीत का, हाच प्रश्न कायम असतो। तर समाजामध्ये काही कुटुंबांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं किंवा त्यांच्या घरामध्ये पाळणा हालायला थोडासा उशीर होतो असं आपण सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणू शकतो। तर वंध्यत्व म्हणजे नक्की काय आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञानामुळे मात करता येते का, या सगळ्या विषयीची माहिती आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत। आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर सुजाता कुलकर्णी मॅडम, या स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्र संघटनेच्या अध्यक्षा म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये काम पाहत आहेत। तर मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
12: धन्यवाद।
11: तर मॅडम, आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे की जे समाजामध्ये एकदा लग्न झालं मग कधी गोड बातमी देणार हीच सगळीकडे चर्चा असते, तर काही अंशी यामध्ये जर काही दिरंगाई झाली किंवा लेट झालं चौकशी वगैरे होत असते,
12: बरोबर आहे,
11: आणि अशा कुटुंबाला म्हणजे त्या जोडप्याला विशेषतः थोड्या प्रश्नांचा सामना करावा लागतो।
12: अगदी बरोबर।
11: वंध्यत्व म्हणजे काय हे आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया आणि मग पुढचे प्रश्न घेत जाऊया।
12: अगदीच योग्य प्रश्न आहे ह्या, कारण वंध्यत्व आम्ही केव्हा वंध्यत्व म्हणतो की जेव्हा एक स्त्री आणि पुरुष यांचं लग्न झालं आहे आणि त्या लग्नाला एक वर्ष झालं आहे आणि त्यांचा नियमित त्यांचा संबंध येतो आहे आणि त्यांनी कुठलंही गर्भनिरोधक वापरलेलं नाही आहे, म्हणजे कंडोम नाही वापरला आहे, मुलींनी गोळ्या नाही घेतल्या आहे आणि एक वर्ष त्यांचा व्यवस्थित संबंध पण येतो आहे आणि गर्भधारणा होत नाहीये, तेव्हा आपण त्याला वंध्यत्व असं म्हणतो।
11: बर,
12: पण हेच वय समजा 35 पेक्षा जास्त असेल, एखाद्याचं उशिरा लग्न झालं असेल, तर आम्ही ही तपासणी 6 महिने झाले इफ त्यांनी काहीही वापरलं नसेल आणि प्रेग्नन्सी राहिली नाही तर आम्ही त्यांची तपासणी सुरू करतो।
11: बर,
12: पण समजा एखादी मुलगी आली, मॅडम माझ्या लग्नाला 6 महिने झाले आहेत, मला बाळ होत नाहीये, तर आम्ही तिला म्हणतो अगं जरा सावकाश, वर्ष तर होऊ दे, वर्षानंतर येतो आमच्याकडे, होईल तुला अपमान.
11: खरंय, म्हणजे काही ठिकाणी पेशन्स ठेवणं हेही महत्वाचं असतं आणि

0: आहे.
1: हा, आणि काही ठिकाणी वेळच्या वेळी तपासणी करणं हेही महत्वाचं.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर.
1: खरं आहे मॅडम, प्राथमिक आणि दुय्यम वंध्यत्व यामध्ये काय फरक आहे?
2: आता प्राथमिक म्हणजे कसं की ज्या स्त्रीला कधीच प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे तिला आपण प्राथमिक म्हणजे आम्ही त्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे कसं की काही पेशंटला एकदा बाळ होतं मग एक 3-4 वर्ष त्यांना बाळ होत नाही किंवा पहिल्यांदा त्यांना दिवस जातात अबॉर्शन होतं आणि मग पुन्हा प्रेग्नन्सी राहत नाही त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो.
1: बरं, दोन्ही भागीदारांचं म्हणजे जे जोडपं असतं त्यांचं मूल्यमापन का केलं पाहिजे?
2: आता हे बघा, बाळ होणार आहे फक्त आईकडनं बाळ होणार आहे का? नाही. तर बाळ होणार आहे आई आणि बाबा, स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही. म्हणून दोघांचंही मूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे. कारण एक 30-40% आपण म्हणू शकतो की आईचं कारण असेल, एक 30-40% पुरुषाचं पण कारण असू शकतं आणि एक 20% दोघांमध्ये थोडे प्रॉब्लेम असतील, त्यामुळे दोघांचं मूल्यमापन करणं अतिशय गरजेचं आहे.
1: मग आता महिलांमध्ये सामान्य कारणं कोणती आहेत की त्यांना मूल न होण्याची?
2: आता महिलांमध्ये कसं आपण काय करू शकतो की महिलांना गर्भाशय असतं, त्यांना दोन बाजूला आपल्याला हात असतात तशा दोन नळ्या असतात आणि दोन अंडकोश असतात. तर समजा अंडकोश मध्ये आम्ही नॉर्मली कसं म्हणतं की एक स्त्रीबीज तयार होतं आणि फुटतं, समजा ही प्रक्रिया झाली नाही म्हणजे ओव्ह्युलेशन प्रॉब्लेम असेल तर तिला दिवस जाऊ शकत नाही, किंवा तिच्या नळ्या बंद असतील काही कारणांनी तर त्याच्यामुळे दिवस जात नाही, किंवा गर्भाशयामध्येच प्रॉब्लेम असेल, कधी गर्भाशयात गाठ असू शकतं, कधी खूप रेअर केसेसमध्ये एंडोमेट्रिओसिस चॉकलेट सिस्ट असू शकतं, मग अशा वेळेस तिला दिवस जाण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे झाले अॅनॉटॉमिकल प्रॉब्लेम, पण स्ट्रेस, ओबेसिटी जे आजकालचे घटक आहेत ते मला असं वाटतं की दोन्ही पार्टनर्समध्ये कॉमन आहेत, पण स्त्रियांचे आपण एक ब्रॉड यांनी हे 3 समजू शकतो की याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर दिवस जायला प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: बरं, आणि आता पुरुषांमध्ये पण काही कारणं दिसून येतात का की त्यांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतोय?
2: नक्कीच. पण ऍक्च्युली कसं आहे, पुरुषांची फक्त एकच तपासणी असते, सीमेन अॅनालिसिस. पण समजा पुरुष आम्ही पहिले त्यांना काय विचारतो की तुम्ही दारूचं सेवन करता का? गुटखा खूप लोक खातात आणि त्याला कोणाला गंधही नसतो की हा गुटखा त्यांच्या शुक्रजंतूवर परिणाम करतो आहे. तर टोबॅको च्युईंग, गुटखा, त्याच्यानंतर अल्कोहोल. आणि दुसरं म्हणजे कसं की स्त्रियांच्या जे अंडकोश असतात ते देवानी आपल्याला पोटामध्ये दिलेत म्हणजे मध्ये दिलेत, पण पुरुषांच्या ज्या गोट्या असतात ज्याला आपण टेस्टीज म्हणतो त्या बाहेरच्या बाजूला असतात. आणि याला समजा हीट लागली म्हणजे गरम असेल, समजा कोणी गरम याच्यात कामच करत असेल तर आपण त्यांना असं नाही म्हणू शकत की तुम्ही ते काम बंद करा, पण कधी कधी आपल्याला तसा सल्ला द्यावा लागतो. किंवा बरेच वेळा हे मुलं लॅपटॉप हाता मांडीवर घेऊन बसतात आणि त्याच्यामुळे गरम होतं, त्यामुळे हे पण काही कारण आहेत की ज्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. म्हणजे वंध्यत्व म्हणण्यापेक्षा त्यांचं शुक्रजंतूचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि जसं मी म्हटलं तसं ओबेसिटी म्हणा, स्ट्रेस म्हणा, हे तर दोघांना पण लागू आहेतच.
1: म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं की बदलती जीवनशैली आहे त्याचा परिणामही होतोय, तर शुक्राणूच्या गुणवत्तेवर या सगळ्याचा अजून परिणाम कसा होतोय थोडंसं सविस्तर सांगता?
2: आता शुक्राणूची गुणवत्ता म्हणजे नेमकं काय, तर आपण काय करतो की पुरुषांना 3-4 दिवस संबंध न सांगता आम्ही त्यांना एक कंटेनर देतो आणि त्याच्यात आम्ही त्यांना धातू द्यायला सांगतो, त्याला आपण सिमेन टेस्ट म्हणतो, सिमेन अॅनालिसिस म्हणतो. आणि त्याच्यात आपण बघतो की त्यांचं शुक्रजंतूचं प्रमाण किती आहे, म्हणजे साधारण ते 20-120 मिलियन असायला पाहिजे, पण दिवस जायला फक्त एकच शुक्रजंतू लागतो. आणि मग असं नंतर लक्षात आलं की 10 मिलियन पण नॉर्मल काउंट आहे, पण हा काउंट नुसता उपयोग नाही तर त्याची मोटिलिटी म्हणजे ते शुक्रजंतूची हालचाल कशी आहे ते आपण बघतो, त्याच्यानंतर त्याचा लिक्विफिकेशन टाइम कसा आहे ते बघतो, आणि ओव्हरऑल आपण हा सीमेन रिपोर्ट तयार करतो. आणि अजून एक सांगा असं वाटतं की हा हे सीमेन अॅनालिसिस असतं ना, हे पण चेंजिंग असतं. समजा आज तो पुरुष असा थकलेला आहे तर आज त्याचा काउंट कमी येऊ शकतो, पण मे बी आम्ही 4 दिवसानंतर पुन्हा केला तर तो काउंट वाढू पण शकतो किंवा अजून कमी पण होऊ शकतो. सो हा चेंजिंग असतो, त्यामुळे आपण तो ओव्हरऑल काउंट बघतो सीमेन अॅनालिसिसचा.
1: मतलब सुरुवातीच्या तपासण्या कोणत्या आहेत?
2: पुरुषांची फक्त सीमेन अॅनालिसिस आहे आणि बायकांच्या आपल्याला 3 टप्प्यात बघावं लागतं. एक तर त्यांचं गर्भाशय कसं आहे, दुसरं म्हणजे त्यांचं स्त्रीबीज तयार होऊन फुटतं की नाही, आणि त्यांच्या नळ्या कशा आहेत अशा तीन तपासण्या आपल्याला कराव्या लागतात. आणि ह्या तीन तपासण्या आणि शुक्रजंतूचं प्रमाण नॉर्मल असेल तर आपण बऱ्यापैकी पेशंटला म्हणू शकतो की तुझं सगळं चांगलं आहे, अजून एक तू 3 महिने प्रयत्न करू शकतेस.
1: मग आता वीर्य विश्लेषणाची भूमिका यामध्ये नेमकी कशी आहे?
2: हा, की एका सीमेन अनालिसिसवर

0: पण सगळंच नाही सांगू शकत की हा याचा काउंट कमी आहे किंवा जास्त आहे. आपल्याला कधी कधी तो पुन्हा एक महिन्यानंतर रिपीट करावा लागतो. बरेच वेळा काय होतं की काही काही पुरुषांमध्ये शुक्र जंतूच नसतात, त्याला आपण एझोस्पर्मिया म्हणतो, आणि मग आपल्याला त्यांना एका दुसऱ्या लाईनवर ट्रीट करावं लागतं. पण त्याच्यासाठी पण आता खूप चांगल्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत ज्या तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडनं समजून घेऊ शकता.
1: मग आता ओव्ह्युलेशनचं मूल्यांकन कसं करता येतं?
0: आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर नेमकं पहिले आपल्याला ओव्ह्युलेशन म्हणजे काय हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. आता प्रत्येक स्त्रीला दोन अंडकोश असतात, राईट आणि लेफ्ट ओव्हरी. त्याच्यात ती जन्मताच थोडेसे आपण सरळ म्हणूया की अंडे घेऊन आलेली असते. मग दर पाळीला एक अंड तयार होतं, अक्षरशः एग्स तयार होतात, आणि त्याचं साधारण 12 किंवा 13 दिवशी आम्ही तिची खालनं सोनोग्राफी करतो, ज्याला आम्ही योनी मार्गातनं सोनोग्राफी करतो, ज्याला आम्ही ट्रान्सवजायनल सोनोग्राफी म्हणतो, आणि तेव्हा तिचं आम्हाला अंड तयार झालेलं दिसतं. आणि पुन्हा 1-2 दिवसांनी आम्ही बघितलं तर ते अंड फुटलेलं असतं, आणि मग आम्ही सांगतो की हा तुझं ओव्ह्युलेशन होत आहे. आणि ही प्रक्रिया समजा आम्हाला सोनोग्राफी दिसली नाही तर आपण तिला असं अन ओव्ह्युलेशन म्हणून तिला आपण सांगतो की तुझं स्त्रीबीज तयार होत नाहीये, आम्हाला मे बी तुला काही गोळ्या द्याव्या लागतील. सो ही ओव्ह्युलेशन आहे. ओव्ह्युलेशन किट पण आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यात जसे आपल्या प्रेग्नन्सी किटमध्ये जसे 2 रेषा दिसतात तसं आपण 13 दिवसापासून 5 किट येतात. 12-13 दिवसापासून रोज 1 दिवसाआड केलं तर ज्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं त्या दिवशी 2 रेषा दिसतात. आणि तिसरं म्हणजे ज्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं ना, समजा तिने टेम्परेचर चार्ट ठेवला सिम्पल, तर त्या दिवशी लक्षात येतं की थोडंसं टेम्परेचर वाढलेलं आहे, आणि ती तसं तिचं ओव्ह्युलेशन मॉनिटर करू शकते.
1: वंध्यत्व मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या इमेजिंग तंत्रांचा वापर सध्या केला जातो?
0: हा, म्हणजे आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंच की अल्ट्रासोनोग्राफी हा आता आमचं राईट हँड म्हणता येईल, म्हणजे आम्ही त्याच्याशिवाय आम्ही खूप त्याच्यावर डिपेंड असतो, आणि आम्ही एक्झॅक्टली सांगू शकतो की हो तुझा आज ओव्ह्युलेशन झालंय, आज तू संबंध ठेव. कारण हे जे अंड तयार होतं आणि फुटतं याचं आयुष्य फक्त 42 to 72 hours असतं, आणि प्रत्येक दिवशी समजा तो टाइम मिस झाला ना तिचा, तर पहिले संबंध ठेवून किंवा नंतर संबंध ठेवून काही उपयोग नाही, त्याच दिवसांमध्ये संबंध ठेवायला पाहिजे. त्यामुळे ह्या ओव्ह्युलेशनचं महत्व आहे.
1: खरं म्हणजेच गर्भधारणा
0: होऊ शकतो. तुम्हाला पिरियड आम्ही सांगू शकतो की हा आज आता अंड तयार झाले, रोज किंवा 1 दिवसाआड संबंध ठेवा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नाही ठेवला तरी चालेल, म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी.
1: मॅडम, आता पुढचा प्रश्न असा आहे की हिस्टेरोसॅम्बिलोग्राफी म्हणजे HSG म्हणजे नक्की काय?
0: मी म्हटलं होतं आपल्याला जसे 2 हात असतात ना, अक्षरशः त्या हातासारख्याच 2 नळ्या असतात, आणि त्या नळ्यांना पण ऍक्च्युली बोट असतात, ज्याला आम्ही फिमरिया म्हणतो, इतकं ते साम्य आहे. पण या नळ्या आम्हाला अल्ट्रासाऊंडमध्ये दिसत नाही, अगदीच खूप ऍबनॉर्मल मध्ये त्यांच्यामध्ये पाणी वगैरे असेल तरच आम्हाला त्या दिसतात, पण ते ऍबनॉर्मल आहे. नॉर्मल नळ्या या सोनोग्राफीत दिसत नाही. मग या कशा बघायच्या? तर HSG म्हणून ही खूप छान तपासणी आहे. याच्यात आपण एक्सरे काढतो. मग आम्ही काय करतो, खालच्या बाजूनी औषध घालतो, ते औषध गर्भाशयात येतं, नंतर ते नळ्यांमध्ये येतं आणि पोटामध्ये येतो, आणि तेव्हा आपण त्याचा एक्सरे काढतो, आणि अगदी छान आपल्याला त्या नळ्या कशा आहेत त्या कळतं. दुसरं आपण करू शकतो ते म्हणजे समजा याच्यात काही प्रॉब्लेम वाटला तर दुसरं आपण नळ्या बघतो ते लॅप्रोस्कोपीमुळे. पण हे एक ऑपरेशन आहे, म्हणजे ऑपरेशन छोटं आहे पण आम्हाला त्याला पूर्ण भूल द्यावी लागते. सो आपल्यासाठी HSG पहिले करायला पाहिजे.
1: बरं, मग आता वंध्यत्वासाठी कोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत, कोणते कोणते पर्याय आहेत त्याच्यावर?
0: बरोबर. तर आता मी तुम्हाला सांगितलं की मी सोनोग्राफी केली, त्याच्यात मला कळलं हिला काही गर्भाशयात गाठ वगैरे नाही, गर्भाशय इज ओके, तिच्या नळ्या पण चांगल्या आपण तपासल्या, तिचे अंड पण तयार होतंय, फुटतंय, मिस्टरांचं सिमेंट पण नॉर्मल आहे. मग आम्ही तिला काय म्हणतो, तू आता 3 महिने येऊ नको, निवांत राहा, मधल्या दिवसांमध्ये फक्त संबंध ठेव. पण आता तिला नाहीच राहिली प्रेग्नन्सी, मग तिला आपण कधी कधी अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. जर तिचं स्त्रीबीज तयार होत नसेल तर मग आपल्याला स्त्रीबीज तयार व्हायच्या गोळ्या द्याव्या लागतात. कधी कधी आम्ही अंड फुटायला इंजेक्शन देतो. समजा तिच्या नळ्या बंद असतील तर मग आम्ही दुर्बीण तपासणी करून बघतो की आम्हाला त्या नळ्या उघड्या करता येतात का. त्या उघडता आल्या तर खूपच चांगलं. मिस्टरांना शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना तसे जे काही औषधं आहेत किंवा तपासण्या आहेत त्या सांगतो. आणि समजा हे सगळं करून नाही झालं तर आपण पुढची स्टेप म्हणजे IUI जे असतं ते त्यांना त्याचा सल्ला देतो.
1: बरं, आता तुम्ही म्हणालात मॅडम की IUI, तर हे नक्की काय आहे? आणि IVF आणि ICSI, हे सध्या IVF तर आपण ऐकतो आहोत पण IUI आणि ICSI हे जरा आपल्या श्रोत्यांना थोडंसं

0: सविस्तरपणे सांगता का?
1: आता हा विषय ना तसा खूप मोठा आहे, मी अगदी थोडक्या सांगते. आयुआय म्हणजे काय? इंट्रा युट्राईन इन्सॅमिनेशन.
0: बर.
1: म्हणजे आम्ही काय करतो, तिचं अंडं तयार करतो, गोळ्या औषधं देतो, म्हणजे तिचे एक दोन तीन अंडे तयार होतील. कारण काय आहे, यांनी कधी कधी जुळे राहू शकतात. तो या ट्रीटमेंटचा थोडासा आपण साईड इफेक्ट म्हणू शकतो. सो आयुआयला आम्ही काय करतो, तिला इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, तिचे अंडे बनवतो, मग अंडं फुटायला आपण इंजेक्शन देतो. मग आज समजा मी इंजेक्शन दिलं तर आम्ही परवा त्या जोडप्याला बोलवतो. मग आम्ही मिस्टरांना सिमेंट द्यायला सांगतो. मग आपण लॅबमध्ये हे सिमेंट फिल्टर करतो आणि त्याच्यातले जे चांगले जंतू आहेत ते फक्त एका छोट्या कॅथेटरनी तिच्या गर्भाशयात घालतो आणि मग फर्टिलायझेशन वगैरे ते ऑपअप होतं. सो आयुआय इज व्हेरी सिम्पल. त्या मानाने ही खूप चांगली तपासणी आहे आणि पण याचा सक्सेस रेट आपण म्हणू शकतो एक 10-15% आहे.
0: बरं.
1: आणि आयुआय आपण साधारण एक 6 वेळा करू शकतो. सो हे आयुआय म्हणजे सिम्पल आहे, धातू फिल्टर करून गर्भाशयात घालणं. आयव्हीएफ आणि इत्सी जे आपण बोलतो आहे त्याला आपण एआरटी म्हणतो. आयव्हीएफ साध्या भाषेत म्हणायचं तर टेस्ट ट्यूब बेबी जे आपण म्हणतो. पण नेमकं हे काय करतात टेस्ट ट्यूब बेबी मध्ये? तर समजा आयुआयचं आमचं एम असेल की 2 अंडे बनवायचे, तर टेस्ट ट्यूब बेबी मध्ये असे आम्हाला 1-7 अंडे बनवावे लागतात आणि मग ते फुटायचं आपण इंजेक्शन देतो. आणि मग एका लॅबमध्ये मिस्टरांचं जे शुक्रजंतू असतात ते आणि हे बाहेर अंडे अंड्याचं जे पाणी काढलेलं असतं आपण त्या दोघांचा मिलाप करतो आपण लॅबमध्ये आणि मग बाळ तयार होतं. ते काही अगदीच ट्यूबमध्ये नाही तयार होत. आणि मग नंतर आपण ते एका छोट्या कॅथेटरनी गर्भाशयामध्ये पुन्हा इन्स्टॉल करतो. म्हणजे हे बाळ तसं बाहेरच, त्याला आपण एम्ब्रियोज म्हणतो, त्याच्या स्टेजेस असतात. म्हणजे आयुआय आणि आयव्हीएफ करायची प्रोसिजर सेम आहे, फक्त आयुआयचं कॅथेटर थोडं साधं असतं, आयव्हीएफचं कॅथेटर थोडं जास्त असतं. बरेच वेळा आयव्हीएफ आपण सोनोग्राफी थ्रू म्हणजे बघूनच घालतो की बरोबर गर्भाशयात गेला आहे की नाही. सो हे खूप प्रगत तज्ञान आहे आणि यांनी खूप लोकांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे. पण ह्याचं पण हे आहे की तुम्ही लवकर डिसिजन घ्या, तर जितका पेशंट यंग असेल तितकं त्याचे रिझल्ट नॅचरली चांगले मिळतील आपल्याला.
0: खरं
1: इत्सी म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता समजा मिस्टरांचं शुक्रजंतूचं प्रमाण खूपच कमी असेल तर आपण काय करतो, एक स्पेशल दुर्बीण असते त्याच्यातनं तो एक शुक्रजंतू जो खूप हाळणारा असेल तो घेतो आणि तो डायरेक्ट त्या अंड्यामध्येच आपण इन्सर्ट करतो शुक्रजंतू, म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आणि त्यांनी प्रेग्नन्सी राहायची शक्यता अजून वाढते. सो ही अजून पुढची उपचार पद्धती आहे जी पुरुषांचं शुक्रजंतूचं प्रमाण कमी असेल तर त्यालाही खूप उपयोगी आहे.
0: तंत्रज्ञान खूपच प्रगत झालं आहे,
1: खरंच खूप. आणि त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं प्रत्येक वंधत्व्याच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतं की पेशंट पण कधी कधी कंटाळतो, कारण हे ना पेशंटच्या हातात आहे ना डॉक्टरच्या हातात आहे. सो दोघांनीही पॉझिटिव्हली केलं ना तर आम्ही खरंच बघतो की तेव्हा ते नक्कीच प्रेग्नंट होतात, कारण तंत्रज्ञान तेवढं वाढलेलं आहे.
0: खरंय. आणि त्यांना जे अपेक्षित आहे की त्यांच्याही हातात बाळ असावं त्यांचं, ते पूर्ण होऊ शकतं.
1: करेक्ट.
0: मॅडम, वंधत्व उपचारांमध्ये हार्मोनल थेरपी कशी काम करते?
1: आता हॉर्मोनल थेरपी, आता आपण पुन्हा थोडस मागे येऊ आहे कारण आपण थोडस खूप ऍडव्हान्स मध्ये गेलोय. सो त्याच्याबरोबर आपण थायरॉइडची तपासणी करतो, प्रोलॅक्टिनच्या हॉर्मोनची तपासणी करतो, त्याच्यानंतर LHFSH म्हणून काही हॉर्मोन्स आहेत त्याच्या आम्ही तपासण्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच करता येतात, त्या करतो. आणि गरज पडेल तर त्यांना आपण इंजेक्शन देतो किंवा थायरॉइडच्या गोळ्या लागत असतील तर त्या देतो. कधी कधी नंतरच्या काळात म्हणजे ओव्हुलेशन झाल्यानंतर आपण त्यांना सपोर्ट म्हणून प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या देतो. सो हे सगळं जे मिळतं ते म्हणजे हॉर्मोनल थेरपी. आपण काही जणांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देतो, व्हिटॅमिन डी लेवल्स बघतो, B12 लेवल बघतो, म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट्स कमी असतील, हिमोग्लोबिन कमी असेल. पहिले आपल्याला सगळ्यात पहिले हिमोग्लोबिनच तपासायला पाहिजे.
0: मॅडम, आता जीवनशैलीमध्ये जे बदल होत आहेत सध्याच्या आधुनिक युगामध्ये, तर त्याचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो आणि कोणत्या जीवनशैलींच्या बदलांमुळे प्रजनन क्षमता सुधारतीये सध्या?
1: सगळ्यांना माहिती आहे की ही जीवनशैली जी आपली आता सुरू आहे ही खूप स्ट्रेस लाईफ आहे आपली. म्हणजे इनडायरेक्टली आपण सगळ्याच गोष्टींचा स्ट्रेस घेत असतो. आता माझं प्रेझेंटेशन आहे त्याचा मला स्ट्रेस येतो, मला ऑफिसमध्ये काम आहे, घरचं काम आहे. पहिल्या ज्या गोष्टी खूप आरामात होऊन जात होत्या त्या पण आता होणं शक्य नाहीये. मुलं मुली आयटी मध्ये आहेत ते शक्य होत नाही, त्यामुळे स्ट्रेस, ओबिसिटी, त्याच्यानंतर त्यांचं डायट सगळ्यात पहिले की वेळेवर जेवण करणं, थोडा एक्सरसाइज करणं रोज, थोडंसं योगा किंवा प्राणायाम करणं. हे आपल्याला वाटतं की सारखं सारखं डॉक्टर हेच सांगतात आपल्याला, पण मला असं वाटतं सारखं सारखं आपण ते त्यांच्यावर बिंबवलं ना, मी तरी बरेच वेळा त्यांना म्हणते की

0: तुम्ही मधल्या दिवसांमध्ये सरळ 4 दिवसाची सुट्टी काढा. म्हणजे कसं की आपण स्ट्रेस फ्री राहतो. कारण बरेच वेळा काय होतं, हे यंग मुलं असतात त्यांना सिमेंट द्यायला पण कधी कधी प्रॉब्लेम होतो. म्हणजे आम्ही त्यांना सांगतो आमच्या हॉस्पिटल्समध्ये की तुम्ही त्यांना सिमेंट द्या, पण त्यांना ते शक्य होत नाही. कारण दे हॅव गॉट लॉट ऑफ बर्डन ऑन देम. सो ही जीवनशैली, ओबेसिटी, हे कुठेतरी पॉझिटिव्हली त्यांनी त्याच्यावर विचार करून. कारण असं तर नाहीये की त्या मुलांना काही माहिती नाहीये. बऱ्यापैकी सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना त्याचा अवेअरनेस आहे. पण आपण म्हणतो ना की त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. की तुम्ही थोडंसं शांत व्हा, त्याच्यावर विचार करा. कारण हे वेळेवर होणं खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सी.
1: शेवटचा प्रश्न असा की वंधत्व व्यवस्थापनात समुपदेशनाची भूमिका काय आहे? त्या जोडप्यावर सुद्धा मानसिक तणाव येतो, दडपण येतं, तर याच्यासाठी समुपदेशन हे काम करतंय का?
0: खूप, त्याचा मला असं वाटतं खूप जास्त रोल आहे. कारण ही गोष्ट आहे ना, ही आपल्या हातात नाही आहे. आम्ही मदत करू शकतो, तुम्ही पेशंट प्रयत्न करू शकता, तर याच्यात नवऱ्याचा पण सहभाग तेवढाच महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्या बायको बरोबर यायला पाहिजे, डॉक्टर काय सांगतात हे समजून घ्यायला पाहिजे. कारण याच्यात काय होतं की बरेच वेळ असं त्यांना वाटतं की डॉक्टर नुसत्या तपासण्याच करतात आहे. पण पहिले आम्हाला समजून घ्यायला पाहिजे की काय त्रास आहे. आणि याच्यामध्ये कसं होतं की एखाद्याचं लग्न झालं, मग ती येऊन सांगते की मॅडम माझं आणि हिचं बरोबर लग्न झालं, हिला प्रेग्नन्सी राहिली, मला राहिली नाही प्रेग्नन्सी. आणि मग तेव्हा त्यांचं मानसिक त्यांना खूप त्रास होत असतो. प्रत्येक वेळेस पाळी आली की ती स्त्री रडते आणि येते डॉक्टर आमच्याकडे की मॅडम बघा पुन्हा पाळी आली, आपण तर किती प्रयत्न केलेला, तुम्ही म्हणालात सगळं चांगलं आहे, मग मला का बाळ होत नाहीये. तर यावेळेस तिच्या घरच्यांनी तर तिला सपोर्ट करायला पाहिजे, तिच्या नवऱ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. आणि मूल हे दोघांपासून होतं हे आपल्या समाजाला कळायला पाहिजे की याच्यात फक्त स्त्रीला कधी दोषी ठरवलं जातं की तुझ्याचमुळे असं होत नाही आहे. कोणाचं प्लस असेल, कोणाचं मायनस असेल, इट्स ओके. दोघांना मिळून बाळ होणं हे महत्वाचं आहे, हे त्या दोघांना लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे समुपदेशन खूप महत्वाचं आहे.
1: मॅडम, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि खरंच वंधत्व म्हणजे काय, त्यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत, स्त्रीला दोषी नाही ठरवता येणार किंवा पुरुषालाही दोषी नाही ठरवता येणार, या सगळ्याचा विचार समाजानं आणि आपल्या सगळ्या जे जोडपी आहेत त्यांनीही करायला हवा. आणि खरंच तुम्ही खूप छान माहिती दिलीत, सविस्तरपणे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
2: आरोग्य जागर.
3: शोधो आजच्या आरोग्य जागर या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण आणि उपचार याविषयी डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आता विविध भारतीचे कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत.

श्रोतो आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ॲपवर देखील सुरू आहे. प्रसारित करत आहोत हॅलो आपकी पसंद.

श्रोत्यो नमस्कार. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात मी श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून हार्दिक स्वागत करतोय.

0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमासाठी ज्या श्रोत्यांनी आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेमध्ये आमच्या 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती आम्हाला कॉल केला, आमच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पसंतीची गाणी कळवली, तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादासह त्यांच्या आणि आपणा सर्वांच्या पसंतीच्या गाण्यांसह सादर आहे आजचा हॅलो आपकी पसंत।
1: हॅलो आपकी पसंत।
2: नमस्कार दादा।
1: नमस्कार, कोण बोलत आहे?
2: मी दत्ता कोळी बोलतोय, बोरी उमरगे तालुका अक्कलकोटहून।
1: दत्ताजी आपण काय करता?
2: मी अंध अपंग आहे सर।
1: बर बर, मग कुठला व्यवसाय वगैरे करत नाही का?
2: काय नाही सर, घरी असतो।
1: बर, कोणतं गाणं आहे का आजच्या कार्यक्रमात?
2: आजच्या कार्यक्रमात शहरामधलं ते गाणं आहे पंख होतं उड आते रे।
1: अरे वा, खूप सुंदर गाणं आहे।
2: लता मंगेशकरनं गायलेलं आवाज,
1: खूप जुनं गाणं आणि अप्रतिम असं गाणं आहे सर्वांच्या पसंतीचं। काय सांगाल आणखीन गाण्याबद्दल? लता दीदींची गाणी कशी वाटतात तुम्हाला?
2: गाणं तर त्यांचं काय आहे, बोलायला शब्दच पुरत नाही।
1: शब्दच पुरत नाही, खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय। आज गाणं ऐकण्याचं कारण काय?
2: नाही सर, मी त्यावर वीडवाटीवर गाणं ऐकलं होतं, 2 महिन्याखाली ऐकलं होतं, पण ते आता आपल्या केंद्रावर ऐकाव म्हणून।
1: बर बर बर बर, बाकी काय म्हणताय?
2: ठीक आहे सर।
1: बर, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता?
2: हो, सकाळी 5:55 रात्री 11:10 ऐक।
1: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता, तर कोणता कार्यक्रम तुमच्या सर्वात आवडीचा आहे?
2: मंथन।
1: मंथन आवडतो।
2: आणि सुनोत्तराने क्रिस केवाने।
1: बर बर बर, आणखीन?
2: सर्वच गाणे जास्त आवडतात, पण हे 2 गाणे मला जास्त आहे। आणि ते आपलं कर्मशः अभिवाचन आता चालू आहे की
1: सोलापूरचे साहित्य, सोलापूरची नाट्यगाथा।
2: हा, नाट्यगाथा ते चांगलं आहे।
1: बर बर बर, आवर्जून ऐकत असतात सगळे कार्यक्रम।
2: हो सर।
1: दत्ताजी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं।
2: ते सकाळच्या टायमाला एक हास्यचा कार्यक्रम लावायला पाहिजे, हल्ला गुल्ला सारखं हास्यचा गाणं।
1: बर बर,
2: म्हणजे सकाळ सकाळच्या हसत राहिला तर दिवसभर माणूस हसत राहतो।
1: हो हो, नक्कीच, खरंय खरंय। गाणी तर आपण तशी सुंदर अशी गाणी प्रसारित करतो सर्वांचा मूड फ्रेश होण्यासाठी, पण असा एखादा कार्यक्रम असावा असंच मला वाटतं, हसण्याचा आणि हसवण्याचा। नक्कीच, तुमची सूचना आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचू। दत्ताजी, फोन केल्याबद्दल धन्यवाद। तुमच्या पसंतीचं गाणं आपण ऐकूयात।

0: हॅलो, आपकी पसंद.
1: हॅलो, आपकी पसंद.
0: कोण बोलत आहे?
1: मी प्रशांत कोळेकर बोलतोय.
0: कुठून बोलताय आपण?
1: धाराशिववरून बोलतोय सर.
0: बर, काय करता प्रशांत जी आपण?
1: मी इलेक्ट्रिकची काम करतो आणि मी आर्किटेक्ट डिझायनर आहे.
0: आर्किटेक्ट डिझायनर आहात? बर, इलेक्ट्रिकची काम म्हणजे गावात करता की कंपन्यांना वगैरे व्हिजिट करता?
1: कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळतं मला.
0: कॉन्ट्रॅक्ट मिळतं? बर,
1: कॉन्ट्रॅक्ट.
0: बर बर, खूप जोखमीचं काम आहे.
1: खूप जोखमीचं काम आहे सर.
0: बर, काय तयारी करता त्यासाठी? काय पूर्वतयारी कशी असते तुमची?
1: पूर्वतयाऱ्या म्हणजे आम्हाला आमचा कोर्स असतो, दोन तीन तीन महिन्याचा कोर्स असतो.
0: बर,
1: तीन महिन्याचा कोर्स झाला की आम्ही त्याच्यात कंपनीतर्फे आम्हाला कामं मिळतात.
0: बर, कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करता मग तुम्ही? सारखी फिरतीवरती असाल ना?
1: हो, फिरतीवरती असतो.
0: मग आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद कधी घेता?
1: हो, संध्याकाळी कुठेही बसल्यावर ऍप वरती घेतो सर.
0: बर बर,
1: आपले कार्यक्रम खूप छान असतात सर, खूप आवडतात मला.
0: हो का?
1: कुठेही गेलो तरी छोटा रेडिओ असतो, ऍप असतो.
0: बर,
1: आपले कार्यक्रम खूप लोकप्रिय झालेले आहेत. मी सोलापुरामध्ये असताना खूप ऐकायचो.
0: बर,
1: 5 वर्षापासून रेडिओ ऐकतोय सर.
0: हो का? मग सध्या कुठे आहे तुम्ही?
1: सध्या मी आता पुण्यामध्ये आलेलो आहे लग्नासाठी.
0: बर बर बर, कोणता कार्यक्रम आवडतो जास्त करून आकाशवाणीचा?
1: आकाशवाणीचा हॅलो आपकी पसंद, SMS द्वारे कार्यक्रम, गाण्यांचे हॅलो आपकी पसंद, हॅलो आपली आवड.
0: बर,
1: हे कार्यक्रम खूप आवडतात.
0: बर बर, आता न्यूज ऑन AIR या ऍप वरून देखील आपण आमच्या प्रसारणाचा आनंद कुठेही घेऊ शकता.
1: हो, कुठेही घेऊ शकतो. सोलापूर आकाशवाणी सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे.
0: हो.

0: हो
1: एवढे एफ एमचे चॅनल आलेले आहेत पुण्यामध्ये सुद्धा एफ एमचे चॅनल आहेत. तरी पण आकाशवाणी सोलापूर काय विषय बोलायलाच नको.
0: हो हो, इंस्टाग्राम आणि युट्यूब आणि फेसबुक वर देखील आम्ही उपलब्ध आहोत, तिथं आम्हाला फॉलो करताय का आपण?
1: हो अगदी अगदी.
0: बर बर, तिथेही तुम्हाला काही अपडेट्स असतील आमचे मिळत राहतील.
1: हो
0: हो हो, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: आज आपण ऐकणार आहोत पावसावरच. खूप दिवस आता ऊन खूप हे उन्हाचा कंटाळा आलेला
0: आहे. हो सर्वांना चालेल,
1: पाऊस यावं म्हणून गाणं ऐकावं ऐकू इच्छितो.
0: बर कोणतं?
1: पावसावरच. बादल की उगरचता है डर कुछ ऐसा लगता है.
0: बेताब चित्रपटातलं.
1: हा बेताब चित्रपटातलं सुंदरच गाणं आहे.
0: सनी देओल आणि अमृता सिंग यांच्यावरती चित्रित झालेलं खूप सुंदर गाणं आहे.
1: सुंदर असं गाणं आहे. शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं.
0: अगदी बरोबर अगदी बरोबर. चित्रपट पाहिला का?
1: बक्षी यांचे. हो मस्त छान आवडला.
0: हो हो हो
1: छान आहे. आणि त्यातली गाणी खूप छान आहेत.
0: हो आनंद बक्षी यांचे शब्द आहेत.
1: हे तर गाणं इतकं गाजलं. बादल की उगरजता है.
0: हो हो हो.
1: तर कुछ ऐसा लगता है लपक लपकती बिजली हम पे गिर जाएगी.
0: हो खूप सुंदर शब्द आहे.
1: बिजली गिरते काय माहित नाही.
0: लवकरच पडेल.
1: बिजली गिरली का
0: नाही? ना अजून पाऊस नाहीये इकडे. आता लवकरच पडेल अशी आशा आहे आणि सर्वांना प्रतीक्षा देखील आहे पावसाची. चालेल प्रशांतजी.
1: सर
0: माझं नाव श्रीशैल बिराजदार.
1: हो हो.
0: चालेल प्रशांतजी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमच्या पसंतीचं गाणं आपण आजच्या कार्यक्रमात ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद।
1: हाँ नमस्कार, आकाशवाणी सोलापूर केंद्राला. मी
0: नमस्कार,
1: अनिरुद्ध भातखंडे कांदिवली मुंबईहून बोलतो आहे.
0: मुंबईहून बोलताय आपण?
1: हो,
0: हाँ, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: माननीय गायिका सुमन कल्याणपूर यांचं दुःखद निधन झालं आहे,
0: हो हो हो
1: त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ एक गाणं द्यायचं होतं.
0: बर, कोणतं गाणं?
1: मेहबू नूर नूर महल काय सिनेमा आहे, मेरे मेहबू बन जा, किंवा मग तुम्ही दुसरं कुठलंही एक जुनं लावा अतिशय.
0: मेरे मेहबूब न जा, 1965 मध्ये आलेला चित्रपट नूर महल,
1: हो, आणि ते साधारण क्लासिकल असं गाणं आहे ते.
0: खूप सुंदर गाणं आहे.
1: हो बरोबर आहे. सर
0: हो,
1: कोण बोलताय?
0: मी श्रीशैल बिराजदार बोलतोय.
1: हा, तुमच्या आपल्याशी बोलणं होतं. आणि दुसरं गोष्ट की तुमचं सोमवारी सकाळी जास्त असतं तुम्ही.
0: हो हो, सोमवारी प्रसारणला असतो.
1: आणि ते तुम्ही गाणं लावता बघा, फक्त सिद्धरामेश्वराचं गाणं जास्त लावलेलं मी ऐकलेलं आहे.
0: हो हो हो, सकाळी मंगल प्रभात कार्यक्रमामध्ये.
1: हो हो बरोबर आहे, त्या गाण्यामुळे मला तुमचा आवाज लक्षात आहे.
0: बर बर बर
1: बर, ते एक माझी ओळखण्याची खूप, म्हणजे तुमचा आवाज मी ओळखणार नाही, पण तुम्ही हे गाणं जास्त लावता किंवा असं लावता एवढं मात्र मला माहिती आहे.
0: बर बर,
1: सिद्धरामे, हा हा, ते गाणं तुम्ही आवर्जून लावता, ते सुविचार पण होतं. मागे मी खूप पत्र लिहिलं, त्यावेळी कसं होतं सर की मला सोलापूरचा नंबर माहित नव्हता. तुम्ही तुम्हाला एक वैयक्तिक पत्र लिहिलं होतं की फक्त नंबर कळवा, म्हणजे मग मी पुढचं ह्या व्हॉट्सअपवर फक्त नंबर कळवा, म्हणजे हा ऑफिसचा.
0: अच्छा,
1: हा, तर मग मला गाणं पाठवता येईल. पण नंतर मग कार्यक्रम ऐकता ऐकता नंबर मिळाला, त्यामुळे मग काय
0: आणि पत्र पोहोचले तर मग आम्ही त्याचा नक्कीच प्रतिसाद देतो आपल्या प्रतिबिंब कार्यक्रमामध्ये.
1: प्रतिबिंब कार्यक्रम सर कधी असतो तो?
0: प्रतिबिंब दर सोमवारी रात्री 8:15
1: म्हणजे पत्रोत्तरावर आहे का तो?
0: हो, श्रोते पत्र पाठवतात, कार्यक्रमाविषयी अभिप्राय कळवतात, मग त्यांच्या नावाचा आणि त्या मेसेजचा समावेश आम्ही या कार्यक्रमात करत असतो.
1: म्हणजे तुम्हाला पोस्टकार्ड अंतरदेशी पाठवलं तरी चालतं ना?
0: हो हो, चालू शकतं. तुम्ही आठवड्याभरात कधीही पाठवा, सोमवार नंतर तुम्ही जे पाठवाल त्याचा समावेश नक्कीच होणार.
1: हो, मला थोडीशी नवीन माहिती समजली सर.
0: हो, प्रतिबिंब मध्ये तुम्ही सांगू शकता कोणाचा कार्यक्रम आवडला, कोण होते ड्युटीवरती, त्यांचं प्रसारण कसं वाटलं, कार्यक्रम कसा वाटला, याविषयी तुम्ही सविस्तर लिहू शकता, पाठवू शकता. आपला हाच नंबर आहे, याच नंबरवर तुम्ही SMS करू शकता.
1: आणि आपल्या पहिल्यांदा बोलता बरं वाटलं, ठरवून ठेवलं की तुम्ही कधी भेटलात की तुम्हाला हे सांगायचं सगळं.
0: अच्छा, बर बर बर, खूप खूप धन्यवाद तुमच्या त्या पत्रासाठी. पण काय करता?
1: मी रिटायर झालोय, सेवानिवृत्त झालोय.
0: बर, काय करत होता तुम्ही, कुठल्या सेवेत?
1: मी मौसम विभागात होतो.
0: अरे वा, खूप छान की आमचा आता

0: पावसाविषयी आता बोलणं झालं एका श्रोत्यांशी, अजून पाऊस पडलेला नाही आमच्याकडे, काय करावं आता?
1: यंदा तो एल निनोचा फॅक्टर आहे असं वाचलेलं हल्ली.
0: हो ना हो ना,
1: त्यामध्ये एक आहे नंतर पर्यावरण विषयक सगळा संपर्क बिघडलाय ना.
0: नक्कीच. तुमच्या मुंबईत पाऊस सुरू झाला की आम्हाला जरा गारवा तर मिळतो, तिकडे सुरू झालाय का पाऊस?
1: हो हो, मुंबईत अजून नाही सुरू झालाय, पण खाली कोकणात सुरू झालाय वाटतं.
0: बर बर, आहे प्रतीक्षा आहे लवकरच पाऊस येईल अशा आशा आहे. खूप छान वाटलं अनिरुद्धजी, तुमच्या पसंतीचं गाणं आपण आजच्या कार्यक्रमात ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद।
1: हाँ नमस्कार सर,
0: नमस्कार।
1: मैं सावरगाव तानाजी मगर बोलतो आहे. आपल्याला गीत ऐकायचं आहे,
0: बर, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? कार्यक्रम आहे
1: देवी चित्रपटातलं देवी, मोहम्मद रफी यांनी गायलेलं. शादी केली राजा मंद करली, मैंने एक लड़की पसंद करली.
0: अरे वा, कुठली पसंद केली लड़की?
1: केली ना, पण गाण्याचे बोला या ऐकूया, म्हणजे गाणं ऐकायला छान वाटतो.
0: बर, तुमचं लग्न झालंय का? बर बर बर, तेच म्हटलं गाण्याचे बोल तुम्ही असे सांगितलं, मला वाटलं अजून तुमचं लग्न ठरलंय, अजून करणार आहात तुम्ही लग्न?
1: नाही लग्न झालंय, दोन मुलायचे.
0: अरे वा, बर बर,
1: गीत गीत चांगला ऐकायला मस्त वाटते हो. शादी केली रजामंद करली, मैंने एक लड़की पसंद करली, फार जुनं गाणं आहे, मोहम्मद रफीने गायलेलं.
0: हो हो हो, खूप जुनं गाणं आहे, आणि हे पण गाणं खूप गाजलेलं होतं आणि खूप ऐकलं जात आजही.
1: हा पहिलं गाणं गाजलेलं होते.
0: हो हो हो, देवी चित्रपट पाहिलाय आपण?
1: नाही गाणं ऐकून आहे मी, गाणं चांगलं ऐकायला यायचं मस्त वाटते.
0: बर बर बर बर, मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं देवी चित्रपटातलं हे गाणं,
1: हा फार जुनं गाणं आहे, चांगलं ऐकू वाटतंय.
0: आनंद बक्षींचे शब्द आहेत,
1: हा बरोबर आहे,
0: आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे.
1: हा अगदी बरोबर आहे.
0: कार्यक्रम ऐकता आकाशवाणीचे, मी श्रीशैल बिराजदार बोलतोय.
1: हो का, आपली बरेच दिवसापासून भेट होते या कार्यक्रमात.
0: हो, खूप दिवसानंतर आपण बोलतोय.
1: हा बरोबर आहे.
0: कार्यक्रम कसे वाटतात आकाशवाणीचे?
1: सोलापूर आकाशवाणीचे मी सर्वच कार्यक्रम ऐकत असतो.
0: बर,
1: मग ऐकाही गाणं ऐकायला लावा नक्की.
0: बर बर बर बर, तुमच्या पसंतीचं गाणं आपण आजच्या कार्यक्रमात ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो। हाँ,
0: हाँ हेलो, कौन बोलते हैं?
1: मैं पोखरा पर बोलते हैं, पोपट खंडारे।
0: काय
1: जाना है
0: करता
1: कभी
0: पानी?
1: खाना वगैरह तो ये जरा थोड़ा घवाए तो तीन बस ले अपने तो आ रस ले।
0: बर बर बर बर
1: हाँ, खाना
0: तुमच्या
1: तो प्रेम
0: हाँ तुमच्या पसंतीचं गाणं तर आपण ऐकणार आहोत। कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: रोगी
0: प्रेम ग्रंथ मधलं कोणतं?
1: मैं वो प्रेम रोगी।
0: मैं हूँ प्रेम रोगी। वाह, खूप सुंदर गाणं
1: हाँ
0: कळवलं। प्रेम रोग चित्रपटातलं गाणं आहे ना, प्रेम ग्रंथ मधलं नाहीये ते।
1: हाँ
0: काय
1: हाँ
0: करता
1: हाँ
0: आपण?
1: प्रेम
0: शेती
1: रोगी
0: करताय ना?
1: शेती करतोय काय। हाँ, आता जरा पाऊस पडला, थोडा पाऊस
0: बर, पाऊस पडला का आता?
1: पडला की पहिले एक दिवसच पडला, परत पाऊस झाला नाही। आता ऊन जास्त पडलंय, जास्त ऊन पडायला लागलं।
0: हो ना, मग पाणी आहे का विहिरीला वगैरे आता सध्या, बोरीला विहिरीला?
1: पाणी आहे पण आता पेरणीचा दिवस आले, आता दुसरं काहीच करायला येत नाही,
0: हो, आता
1: तर
0: सगळ्यांनाच
1: धान्यच करावं
0: पावसाची
1: लागतं।
0: प्रतीक्षा आहे।
1: हाँ, पावसाची वाट बघतो आता पाऊस।
0: शासनानं सांगितलंय ना, 15 जून पर्यंत वाट बघा म्हणून सांगितलं सर्व शेतकरी
1: हाँ,
0: बांधवांना, पेरणी उशिरा करायला सांगितलं।
1: 15 तारखेच्या पुढे 13 म्हणून सांगितले।
0: हो ना, पावसाची चिन्ह तेव्हाच दिसत आहे, त्यामुळं तसं आवाहन केलेलं आहे त्यांनी।
1: हाँ, त्याच्यामुळे आम्ही अडकून पडलो ना आता।
0: हो ना हो ना हो ना। चित्रपट पाहिले का तुम्ही प्रेम
1: हाँ,
0: रोग?
1: हे बराच दिवस झाले पाहून।
0: ऋषी कपूर यांची भूमिका आहे चित्रपटात।
1: हाँ, ऋषी कपूर आणि मला वाटतं श्रीदेवीची आई।
0: नाही, ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूर आहेत त्याच्यामध्ये,
1: हाँ हाँ
0: त्यांच्या
1: हाँ
0: भूमिका।
1: पद्मिनी कोल्हापुरी।
0: हो
1: हाँ,
0: हो
1: पद्मिनी कोल्हापुरी
0: हो त्या
1: बरोबर।
0: दोघांच्या भूमिका आहेत चित्रपटात।
1: हाँ, मला ती जवळजवळ 25 वर्ष झाली असतील बघून, त्याच्यामुळे लक्षात नाही काय।
0: गाणी लक्षात राहिली पण।
1: हाँ, गाणं लक्षात म्हणजे लागलं होतं एक दिवशी, तेवढंच लक्षात राहिलं।
0: हो, खूप सुंदर गाणी आहेत चित्रपटात।
1: हाँ,
0: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता आपण?
1: सकाळपासून रेडिओ चालू आहे अजून, ते
0: बाप
1: आता
0: रे।
1: ते लक्षात नव्हतं, ते आवाज कमी करून परत इकडे आले।
0: म्हणजे नेहमीच आस्वाद घेत राहता आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या
1: हाँ,
0: कार्यक्रमांचा।
1: सकाळी 6ला चालू होत आहे ते 11 वाजेपर्यंत चालू असते हिंदी बातम्यापर्यंत।
0: बर, कसे वाटतात कार्यक्रम मग एकूणच?
1: कार्यक्रम सोलापूर तो एक बोलायचं कामच नाही,
0: बर,
1: एक नंबरच कार्यक्रम आहे। त्याने तुमचा आवाज भी असा येते की माणसाला भुरळ पाडते।
0: बर बर बर बर, धन्यवाद
1: हा,
0: धन्यवाद, तुमची ही
1: सगळ्याचा
0: प्रतिक्रिया खूप
1: आवाज
0: सुंदर
1: एकच
0: वाटली।
1: आहे। हा
0: धन्यवाद
1: हा
0: धन्यवाद।
1: पुन्हा हा, सगळंच कार्यक्रम म्हणजे आपल्याला काय लिहावायचं येत नसल्यामुळे काय एवढं लक्ष राहतात।
0: पण ऐकत असता
1: हा,
0: कार्यक्रम सगळेच।
1: ऐकत असतो कार्यक्रम।
0: चालेल पोपटजी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं। तुमच्या पसंतीचं गाणं आपण ऐकूयात, प्रेम रोग या
1: हाँ, आता
0: चित्रपटातलं। हो धन्यवाद,
1: तुम
0: कॉल
1: कौन
0: केल्याबद्दल।
1: बोलता है? हाँ
0: मी श्रीशैल बिराजदार बोलतोय।
1: हाँ
0: हो
1: लय दिवसाने बसून झाले।
0: हो हो खूप दिवसांनी बोलतोय आपण। हो
1: हाँ हाँ
0: चालेल, ऐकूया तुमच्या पसंतीचं गाणं। फोन केल्याबद्दल
1: हाँ
0: धन्यवाद।
1: अरे कुछ

0: सचिन राय खडक होतो.
1: बोला सचिन जी.
0: लई सतम फोन केला म्हणलं.
1: बर, काय म्हणताय, काय करताय? आपण
0: जय परखेड करणार. आपण
1: मी श्रीशैली बिराजदार बोलतोय.
0: पहिल्यांदाच बोलतोय.
1: हो हो हो, पहिल्यांदाच बोलतोय. आपण कोणतं गाणं ऐकायचं आजच्या कार्यक्रमात?
0: क्रिशमन लावागी.
1: कोणतं ऐकायचं त्याच्यातलं?
0: कुठलंही चालेल.
1: बर, क्रिश चित्रपट पाहिलाय का?
0: पाहिलाय की.
1: बर, कसा वाटला?
0: खूपच छान आहे.
1: ऋतिक रोशनची भूमिका आहे त्यात. कसा वाटला त्यांचा अभिनय?
0: चांगला आहे खूप.
1: आणि प्रियांका चोपडा?
0: त्यांचा भी चांगला.
1: हो, नसिरुद्दीन शाह पण आहे त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये. आपण काय करता?
0: शेती करतोय.
1: काय शेतात सध्या?
0: ऊस आहे, वैरंती केली.
1: बर बर बर, किती एकर आहे?
0: 15 एकर.
1: बर, पाऊस वगैरे नाही सध्या, कसं करताय मग पाण्याची व्यवस्था? कसं करताय
0: पाणीची व्यवस्था? विहिरीचं आहे, नदीचं आहे.
1: नदीचं पण आहे का पाणी? बर बर, पाईपलाईन केली का नदीवरून तिथनं पाणी? कसं?
0: पाईपलाईन.
1: बर बर बर बर, बाकी काय म्हणता?
0: काय नाही, ट्राय करा म्हणलं. खूप दिवसानंतर लागला.
1: बर बर, तुमची प्रतीक्षा संपली आहे, आज कॉल लागलाय तुमचा. आकाशवाणीचे कार्यक्रम कसे वाटतात मग तुम्हाला?
0: ऐकतोय की.
1: बर, कसे वाटतात?
0: कधी येतात आंबे खायला? आंबे कधी येतात म्हणलं खायला?
1: तुम्ही कधीही बोलवा, आम्ही येऊ, येण्याचा प्रयत्न करू.
0: द्या कधी मी.
1: बर बर बर, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
0: बरोबर.
1: हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमच्या पसंतीचं गाणं आपण आजच्या कार्यक्रमात ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार, आकाशवाणी सोलापुर केंद्र।
1: नमस्कार, हेलो। आपकी पसंद कौन बोलते हैं?
0: मैं राजकुमार बिराजदार बोलते हैं दादा।
1: राजकुमार जी, खूप दिवसांनी फोन केला आपण।
0: हो दादा, म्हणजे बाकीच्या श्रोत्याचा पण फोन लागावा आणि त्यांचं म्हणणं पण ऐकून घ्यावं म्हणून बऱ्याच दिवसांनी केले दादा।
1: नक्कीच, 1 महिन्याची अट आहेच आपली,
0: हा
1: त्याचं पालन करता खूप छान वाटलं। काय करता आपण?
0: दादा, मी शेतकरी आहे, द्राक्ष बाग आहे मला।
1: बर बर, काय सध्या शेतात द्राक्ष सोडून काय आणखीन?
0: द्राक्ष सोडून आता सगळं आता पावसाच्या तयारीसाठी सगळं नांगरणी कुळपणी वगैरे सगळं तयार करून ठेवले। जर आता पाऊस आला ना दादा हे जूनचं, मग आपण तूर मूग उडीद याचं पेरणीसाठी पूर्व तयारी सगळं तयार करून ठेवले दादा।
1: बर, सर्वांनाच आता पावसाची प्रतीक्षा आहे ना,
0: हा दादा,
1: म्हणजे तुमची पूर्व तयारी करून झालेली आहे।
0: हो, अगदी। माझे एक सर्व शेतकऱ्यांनी हे विनंती आहे, आपल्या शेतामध्ये जे तूर असू द्या किंवा ज्वारी असू द्या, ज्याचं बुडचं वगैरे राहतं ते जळण न करता त्याचं सगळं गोळा करून एका खड्ड्यामध्ये टाकून त्याचं हा पूर्णपणे कुजुणी झाल्यावर ते परत दुसऱ्या वर्षी वापरता येते।
1: उत्तम खत आपल्याला तयार करता येऊ शकतं त्याच्याने।
0: हा, आणि बाकी आपलं रासायनिक खत पण घ्यावं लागत नाही।
1: हो। आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला राजकुमारजी?
0: आज दादा एक गाणं ऐकायचं, खूप आवडीचं गाणं आहे मला। सलमान खानचं पिक्चर आहे दादा, कुर्बान हा चित्रपटाचं नाव आहे। उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे। गाण्याचा बोल असा आहे दादा, तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ाऊ नदी किनारे।
1: अरे वा, खूप सुंदर आहे।
0: हा दादा,
1: चित्रपट पाहिला आहे का आपण?
0: दादा चित्रपट काय पाहिलं नाही, खूप जुनं चित्रपट आहे पण गाणे त्यातलं सगळं ऐकलंय। माझा आवडता गायक आहे उदित नारायण, त्यामुळं गाणं सगळं ऐकलंय दादा।
1: सलमान खान आणि आयशा झुल्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत चित्रपटात।
0: हो,
1: गाणी
0: अगदी
1: तर सगळीच
0: अगदी,
1: हिट आहेत त्याच्यातली।
0: हो अगदी सगळेच गाणे हिट आहे, पण हे त्यातलं हे गाणं अगदी भावनात्मक आणि खूप मजा आवडते दादा
1: हो
0: हे
1: हो
0: गाणं।
1: हो हो आणि या पावसाळ्याच्या दिवसात नाही गाणं ऐकायला खूप छान वाटतं रेडिओवरती।
0: रेडिओवरती तुम्हाला सांगायचं, शिरसेल बिराजदार यांनी हॅलो करतात हे मला खूप आवडलं, कारण मी 2-4 वर्षाच्या नंतर तुमच्याशी बोलतोय हॅलो मध्ये, हे
1: हो खूप
0: मन
1: दिवसांनी
0: वाटत
1: बोलतोय
0: आहे।
1: आपण। हो
0: आणि
2: श्रोते हो, राजकुमार बिराजदार या श्रोत्यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्यांच्याशी संवाद साधताना काही कारणास्तव त्यांच्याशी झालेला संपर्क तुटला, पण त्यांनी आपलं आवडीचं गाणं कळवलं होतं कुर्बान चित्रपटातलं, तेव्हा त्यांचं हे गाणं आपण ऐकूयात।

0: तर श्रोत्यो, हा होता आजचा हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात. सर्व श्रोत्यांना एक नम्र विनंती, ज्या श्रोत्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी फोन केलाय त्या श्रोत्यांनी कृपया एका महिन्यानंतरच हॅलोच्या कार्यक्रमासाठी फोन करावा, जेणेकरून इतर नवनवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळू शकेल. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्वांचा आता निरोप घेतोय. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजचे संवादक श्रीशैल बिराजदार.

श्रोतो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि आकाशवाणी सोलापूर या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. काही निवडक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्या आणि आमच्या सोशल मीडिया हँडलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा.

शोधो एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतायत. सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त सेवा विभागाची विशेष मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान काही क्षणातच हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता.

0: Một
1: Gracias, ¿en qué hora?
0: Dirigí.

श्रोतेहो, केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त सेवा विभागाची विशेष मालिका आत्ताच आपण ऐकली. FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झाली आहेत. आमची आजची सभा इथं संपन्न होते. पुन्हा भेटू उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.